0: हमें आकाशवाणी पुणे केंद्राच्या माध्यमातून उलयता. आता ऐकूया आजचे विचार किरण.
1: साने गुरुजी हांणी म्हणिले, हातान आमी जे पेरतात तेच परत आमच्या हातात पडटा. पाप पुण्य बरे वाईट सदांच हातांनीच घडटा. हात म्हणजे हात, तांकां जात पात नासता. श्रम करपी हातांनीच जिणेक वैभव चडटा.

वेगवेगळ्यो स्किमी आसा. सगळ्यांत पयली हांव चालू करतां आमची डेरीच्यो स्किमी. डेरीच्या स्किमींनी आमच्यो 5 आसपास आमच्यो स्किमी आसा त्या हातूंत गोरवां घेवन दूद काडून प्लस तेतून जी जी अवजारां लागतात तेंकां प्लस तेंचे जे ग्रीन फॉडर जे कितें आसा तेतून आमच्यो स्किमी आसा. सगळ्यांत पयली जी स्किम तुमकां हांव सांगतां ती मुख्यमंत्री सुधारीत कामधेनू स्किम. ह्या स्किमी अंडर आमी लोकांक गोरवां घेवपाक जवळ जवळ 90% अनुदान दिता. गायचो आमचो जनावरांचो रेट आमी 70,000 आसपास निश्चित केल्लो आसा. ताजेर 63,000 म्हणजे 63,000 रुपया आमी लोकांक अनुदान दिता. प्लस ह्या गोरवांचे जो इन्शुरंस करपाक समज येदा कदाचीत कसल्या कारणांक लागून जर गाय जर दगावली ते जनावर जर दगावले जाल्यार तेजो इन्शुरंस करपाक लागून आमी 16,000 आसपास तो अमाउंट त्या फार्मराक दिता जेणे करून तेका कांयच आर्थिक नुकसान जावचे न्हू. प्लस ह्या स्किमी अंडर आमचे म्हणजे जी कामधेनू सुधारीत स्किम जी आसा मुख्यमंत्री त्या हातून आमी गोठो बांदपाक 2,60,000 आसपास अनुदान लोकांक दिता. आतां जेन्ना गोरवां हाडली गोरवां हाडल्या उपरांत ही वन टायम स्किम जाली अनुदानाची. तेज्या उपरांत जे दूद आमच्या हांगा तयार जाता ते दूद तयार जाल्ल्या उपरांत जो रेट तेका मेळटा तेजेरूय आमचे सरकार अनुदान दिता. हे अनुदान जे आसा ते 40% म्हणजे 100 रुपयाचे दूद जर तुम्ही सोसायटीन घातले जाल्यार 40 रुपया सरकारातर्फे त्या शेतकऱ्याक दिले गेले वयता. म्हणजे सिंपल भाशेन जर लिटराचेर जर तुम्ही हिशोब काडचो म्हटलो जाल्यार जेन्ना दूद आमी ऑन एन एवरेज डेरीन जेन्ना घालता तेन्ना ऑन एन एवरेज तेका 35 रुपयाचो रेट मेळटा. हे 35 रुपया आनी 40% मिल्क इन्सेंटीव्ह अशें धरलें जाल्यार 49 ते 50 रुपया लिटरा फाटल्यान त्या शेतकऱ्याक अनुदान मेळटा. आनी हो रेट जो आसा आमच्या भारतभर जर तुम्ही पळयशाल जाल्यार एक सगळ्यांत चडांत चड रेट जो आसा तो आमी गोंय राज्यांत दिता. तशेंच एक आमची स्कीम आसा पशुपालन स्कीम म्हणजे वासरां वाडोवपाची स्कीम. काफ टू काव म्हणजे वासरां पासून गाय तयार करपाक लागून ही एक आमची स्कीम आसा. आनी ते स्किमींतल्यान आमचो उद्देश इतलोच आसा की वासरां जी आसा म्हणजे गाय जी आसा वासरां पासून आमच्या गोंयच्या वातावरणांत तयार जावची जेणे करून एक बरी सुदृढ गाय जे आमच्या वातावरणांत तयार जाल्ली मेळटली जेका दुयेंतां कमी आसतली आनी जे आपले मॅक्झिमम प्रोडक्शन जे आसा ते हांगासर दिवपाक शकतले. हो जो काळ जो धरलेलो आसा म्हणजे एक वासरा पासून गाय तयार जावपाक एक 27 महिने लागता. पूण 27 महिने वासराचे जातले आनी आमी पयशे दितले अशें नासता. आमी दर 3 महिन्यांनी त्या वासराचे वजन घेता आनी आमच्या स्किमी प्रमाणे जर वजन जर वाडले जाल्यार त्या इन्स्टॉलमेंटान तेंच्या खात्यान पयशे जमा जाता. चवथी स्किम जी आमची आसा आता ही ह्यो 3 स्किमी हांवें तुमकां सांगल्यो गाय घेवपाक दुदाची वासरांची. आता गोंयांत कशें आसा आमकां लेबर शॉर्टेज म्हणजे लेबर जितले जाय तितले प्रमाणान मेळना तेका लागून आमी मॅकनायज फार्मींग म्हणजे मॅकनायज डेरी फार्मींग करपाक जी इक्विपमेंट्स डेरीन लागता ती इक्विपमेंट्स घेवपाक आमचे डिपार्टमेंट जे आसा ते मदत करता आनी ते स्किमीचे नांव जावन आसा डेरी इक्विपमेंट स्कीम. ह्या स्किमी अंडर आमी 23 प्रकारची इक्विपमेंट्स जी आसा ती शेतकऱ्यांक उपलब्ध करून दिता आनी तेचेर जवळजवळ 2,00,000 रुपया प्रमाणे सबसिडी आमी लोकांक दिता. आता ही जी इक्विपमेंट्स जर म्हटली जाल्यार थोडक्यान तुमकां जी मेजर इक्विपमेंट्स आसा तेज्या बद्दल सांगता. दूद काडपाचे मशीन जेका मिल्कींग मशीन म्हणटा ते घेवपाक. दुसरें गोठो धुवपाक शेड वॉशर कॅटल शेड वॉशर ते एक दिता. ताज्या उपरांत चाफ कटर म्हणजे तण बारीक करपाचे जे गोरवांक तण लागता ते बारीक करपाक लागून ते मशीन आमी दिता. चवथे मोठे जे इक्विपमेंट आसा ते जनरेटर इलेक्ट्रिसिटी समज जप्प करून जर इलेक्ट्रिसिटी गेली जाल्यार दूद काडपाचो कसो प्रश्न तेका लागून एक जनरेटर सेट तो एक आमी दिता. कॅटल शेडीन जे फॅन लागता ते फॅन आमी हितून इन्क्लूड आसा. तशेंच मागीर कायली म्हणा खोरे म्हणा पिकास म्हणा दोरयो म्हणा अश्यो जवळजवळ 23 आयटम जे आसा ते आमी ह्या स्किमीन इन्क्लूड केल्ले आसा.

0: मा भागाती माहिती या कार्यावळीत ॲनिमल हजबंड्री स्कीम या विषयाचेर डॉक्टर रामा परब हाणें दिल्ली माहिती आतांच तुमी आयकली. आतां आयकूंक दिता संजीवनी हे भलायके विशयी कार्यावळीक आहार आनी भलायकी ह्या विशयाचेर डॉक्टर ज्योती वेरेकर हाणें दिल्ली माहिती आतां तुमकां आयकूंक दिता.
1: आमची कूड म्हणजे देवान घडयल्ले एक व्हडले माकणूच जाचो उपयोग तो ही सृश्टी कायम चालू उरपाक वापरता अशें हांव मानता. ल्हान एक पेशी अमिबा पासून लाखांनी पेशी वापरून ताणें आपल्या निर्मितीन सदांच सुदारणा घडयत आयल्या. थोड्यांक जिविताक गरजेचे घटक ताज्या कुडी भितरूच निर्मिले, जाल्यार थोड्या जिवांक गर्भावस्थेन ताची सोय आवयच्या कुडी कडल्यान करून मागीर तिच्या कुडी भायर ह्या पृथ्वी तळारूच अन्न घटक आसात ते वापरपाची बुद्ध देऊन ताजी सोय केल्या. आमच्या मनशाच्या जिवितान ताज्या घडणावळीन आणि वाडीन आणि ती राखपाक इंधन म्हणून हवा आणि सूर्यप्रकाशा भायर अन्नाचो खूप वाटो जावन आसा. त्या खातीर बऱ्या भलायकी खातीर अन्नाच्या गरजेचे जे म्हत्व आसा ते आमी समजून घेऊंक जाय, कारण हवा आणि प्रकाश हांची सोय जगाच्या निर्मात्यानूच करून दवरल्या. तर भलायकीच्या नदरेन विचार केल्यार आमच्या जेवणान चौरस आहार म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल आणि विटॅमिन्स हांणी भरिल्लो आसपाक जाय, कारण कुडीक भुरगेपणान तिच्या वाडीक आणि मुखार जिवीत सांबाळून दुयेंस मुक्त दवरपाक मदत जाता. ल्हान गर्भावस्थेन आसतना आवय कडल्यान भुरग्यांक गरजेचे सगळे घटक मेळटात, म्हणटकच आपल्या जेवणान आवयन भरपूर दूद, तूप, फळां, भाज्यो, मांस, नुस्तें, तांतयां हांचो आस्पाव करप गरजेचे, ज्या पासत भुरग्यांक कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, विटामिन्स, फॅट्स अशे सगळे प्रकार जे ताज्या वाडीक गरज आसता ते मेळटा. मागीर जन्म जातकच सान भुरग्याक आवयचे दूद हे पूर्णान्न जावन आसा. जसजशे ते भुरगे व्हड जावंक लागता तशे स सात म्हयन्याचेर आवयच्या दुदा भायर ताच्या वांगडा भाज्यांचो सूप, शिजयल्ल्या डाळीचे उदक दिवपाक सुरवात करून हळूहळू 9-10 म्हयन्या पर्यंत सुपाची जागा मऊ शिजोवन मुड्डून केल्ले वरण शीत, उकडिल्लो बटाट अशा जेवणांनी सुरवात करप आणि भुरगे वर्साचे जाय मेरेन जाणट्यांच्या जेवणाची लज्जत चाखपाक तो सुरवात करू शकता, पुणून तातून तिखसा जरत आसचो. मुखार भुरगेपणा सावनूच जेवणान सदा भाज्यांच्यो, पालेभाज्यो, डाळी, फळां, नुस्तें, तांतयां, मांस हांचो वापर करचो. सुरवात थोड्या प्रमाणान करून हळूहळू वाडयत वचप. तातूंतल्यान ताका वाडीक जे गरजेचे विटामिन्स, मिनरल्स, कॅल्शियम अशे सगळे मेळून भाज्यांच्या सवयीन हाय फायबर, तंतुमय पदार्थ, मिनरल्स मेळिल्ल्यान हे भुरगे सदृढ जाणटेपणाचे सूख भोगू शकता. आणि जेवणान भाज्यो, पालेभाज्यो विंगड विंगड कडधान्य आशिल्ल्यान सगळे घटक जसे कॅल्शियम, आयर्न, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स हे कुडीच्या बऱ्या वाडीक मदत जावन रोग दुयेसा वांगडा लढपाची प्रतिकार शक्ती वाडोवपाक मदत करतात. भाज्या वांगडाच नुस्तें, तांती, मांस हे प्रोटीन्स वाडोवपाक मदत करतात. नुस्त्याच्या बाबतीन गोंयकारांक चड सांगपाची गरज ना, तातूंतल्यान मुबलक प्रमाणान कॅल्शियम, प्रोटीन आणि आयोडीन मेळटा जे थायरॉइड ग्लँडचे काम सारखे दवरून कुडीच्या मेटाबॉलिझमाक मदत करता. कोबी, फ्लावर, पालेभाज्यो हातूंतल्यान कॅल्शियम आणि हेर मिनरल्स कुडीची गरज भागयतात. तशेंच विंगड विंगड प्रकारच्यो डाळी विसरूंक फावना, त्यो तर शिवराक मनशाची प्रोटीन्सची गरज भागोवप खूप काम करता. ऋतूप्रमाण मेळपी फळांचोय वापर खूप प्रमाणान केल्यार कुडीची ग्लुकोज, फ्रुक्टोज, कॅल्शियम आणि हेर मिनरल्सची गरज भागयता. तर अशे चारूय घटकांनी परिपूर्ण आहार कूड घटमूट दवरून सुखाचे जिवीत मुजरत दितले हातून मातू

0: मंत्री जेनिफर मोन्सेरात ह्यो काल संवसाराक अंतरल्यो. तांच्या मरणा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दुख उक्तायला. गोंय सरकारान 19 आनी 20 जुलयाक 2 दिसांचो शासकीय दुखवटो जाहीर केला. खेळात फिफा संवसारीक वस्तादपण 2026 सर्तीच्या रोमांचक फायनलीत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारोवन दुसरे खेपे हे सर्तीचे वस्तादपण मेळयले. आनी भारत आनी इंग्लंड पंगडा मदीं काल राती लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या तिसऱ्या आनी निमण्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावणांनी हारोवन हे खेळा मायत 2-1 अशे जैत जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून उलयता. सकाळची बरोबर 7:06 आनी 47 सेकंद जातात. शुक्रवार ह्या कार्यावळीक आयकूंक दिता दिन विशेष.
2: दिन विशेष.

उत्कट योगदान आसा अशें तांणी सांगले. आयआयटीन देशाचे उदरगतीत म्हत्वाचें योगदान दिलां आनी अभियंते हे आधुनीक भारताचे शिल्पकार आसात अशें प्राध्यापक अजय कुमार सूद हांणी म्हळां. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नोलॉजीच्या गोंय फाट्यान काल फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आपलो सातवो दिक्षांत सुवाळो आयोजीत केल्लो. ह्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हण भारत सरकारचे प्रधान वैज्ञानीक सल्लागार प्रा

0: आणि हे सगळे उजवाट पासून या सोपता
1: आणि खो पार्ट असतो तो भीमाचो काय असे विशिष्ट
0: ते गड गड म्हण असा तो गड राखप म्हणजे किती ताजी राखण करप म्हणजे थोडे एक प्रहर अमुक करता नकुळ करता एक प्रहर सहदेव करता एक प्रहर धर्मराज करता एक प्रहर अर्जुन करता आणि एक प्रहर वो करता तातूंत मुख्य महत्वाचें म्हळ्यार कितें की हो खूब बळिश्ट आशिल्ले कारणान आनी हांव खादाड पोटाक भूक लागता रोखडी हाणें तातूंत एक सादारणसो एक संबंद तो असो की हाणें हाका एक दीस उमेद येता का आपूण बी उपास करतलो म्हणून एकादशीचो एकादशी आनी द्वादशी मध्ये रातीन जाता जाल्यार थंय तो म्हणटा आपूण एकादस करतलो म्हणून हाज्यान ती सोंसपा जायना तो कितें करतात आनी ताका सांगतात बरें धर्मराज सांगता हे सांगता अरे बाबा तुका तें परवड बाकी सगळे जाण करता म्हणून तूं करनाका तुका तें जमपाचें ना म्हणून तो म्हणटा ना ना आपूण करून दाखयतलें तुमकां म्हणून म्हणटगीर आपूण खायनासतना रावन दाखयत तुमकां अशें म्हणटगीर हे अशी आपल्याली हाजी पद्दतीन आपल्याली एक चातुरी वापरून त्यो सात रातीची खंय एक रात करतात म्हणटगीर हाज्यान ते सोंसपा जायना पोटा भूक लागतकीच हो ती राखण करता करता करता करता ताका ती हाजे भाकरी पळय ती भाजून दवरिल्ली आशिल्ली ती साम ताका हे जायना ती गोण्या भाकरी तो काडटा अशें करून तुकडे मोडून तोंडांत घालता आनी मागीर कोंबो सात घालता अशें करून तागेली एकादस भेटता ही तातूंतली एक थोडेशे हे पूण हे सगळे जे आमी आसात ते पळय आदिवासी जमातीक वरून लायले जायत न्ही तांची गोण्याची हे तांची एकूण हे जिवन तशें तांची श्रद्धा कित्याक बळ वापरचें पडटा सदां कृशी संस्कृती सगळी तातूंत सगळी घोळटीक केल्या शिवाय कांय मेळना हो सगळे संदर्भ आसात ते ह्या हातूंतल्यान काणयेंतल्यान एक उक्ते जातात
1: चवथ जावन येवपी द्वादशीक फातोडेर नाचण्या पिठाची भाकरी खावन गुडुल्या परबाची समाप्ती जाता. आयकबेनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
2: गुडुल्या परब.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत

0: दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोवणेर तुमच्या वांगडा असतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
3: वेव्स.
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
4: शुभ्रभात. कार्यावळीक आताच तुम्ही ऐकताले कलात्मक गोंय हाचो 16 भाग तुम्ही ऐकलो. गुडेला परब सादर करताले डॉक्टर साईश देशपांडे.

आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली

0: अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3 देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्यावर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो

0: यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथं काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यम चॅनलनुदा ऐकूया कोकणीतल्या खबरो.
2: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्र खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची 2 दिशांची भेट इतिहासिक थारतली असे मोल्डोवा आणि रोमानियातले भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार महापात्रांनी सांगला. आयज सावन पावसाळी अधिवेशन सुरू जातले आनी 13 ऑगस्ट मेरेन चालू आसतले. गोंयची ताळगांवचे आमदार आनी आदली मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांची घरकान जेनिफर मोन्सेरात काल संवसाराक अंतरली. गतविजेच्या अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्षाचो फिफा विश्वचषक जिखलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची 2 दिशांची भेट इतिहासिक थारतली असे मोल्डोवा आणि रोमानियातले भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार महापात्रांनी सांगला. प्रसार भारतीकडे उलयताना डॉ मनोज कुमार हांणी म्हळें की भारत आनी मॉल्डोवा मदीं सौहार्दपूर्ण आनी मैत्रीपूर्ण संबंद आसात आनी ही भेट म्हत्वाची आनी इतिहासीक मार्गदर्शक पावणो थारतली आनी द्विपक्षीय संबंद एक व्यापक भागी

0: भागीदारीच्या पावण्यार व्हरतली. रुमानिया हो युरोपीय संघाचो मोलादीक भागीदार देश आसा आनी भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलात पुराय जाल्ल्यान आगामी काळात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आनीक घटमूट जातली अशें तांणी सांगलें. आयजसावन संसदेचें पावसाळी अधिवेशन सुरू जातलें आनी 13 ऑगस्ट मेरेन चालू आसतलें. अधिवेशनांत जायते म्हत्वाचे कायदे चर्चा आनी मान्यताये खातीर घेवपाचे आसात. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिसा सरकारान काल संसदघरांत सर्वपक्षीय बसका आपयली. ह्या बसकेच्या अध्यक्षपदार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आशिले. केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू आनी राज्यसभेचे सभागर फुडारी जगत प्रकाश नड्डा, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल आनी डॉ एल मुरुगन हे बसकेत हजर आशिले. अपना दल फुडारी अनुप्रिया पटेल, जेडीयू फुडारी संजय झा, टीडीपी फुडारी लवू श्रीकृष्ण देवरायलू, काँग्रेस फुडारी जयराम रमेश, समाजवादी पक्ष फुडारी धर्मेंद्र यादव, झारखंड मुक्ती मोर्चा राज्यसभा खासदार महुआ माझी आनी 40 राजकीय पक्षातले 50 परस चड फुडारी ह्या बसकेक हजर आशिले. बसका सुरू जाल्या उपरांत रोखडीच नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावेल्यान विरोधी पक्षांनी बसकेतल्यान लाक्षणीक वॉकआउट केले. बसके उपरांत प्रसारमाध्यमाकडे उलयतना किरेन रिजीजू हांणी संसदेचे कामकाज सुरळीत चलचे आनी मुखेल प्रस्नांचेर विधायक चर्चा जावची अशे आवाहन सगळ्या राजकीय पक्षांक केले. लोकशाय घटमूट करपा खातीर आडमेळी हाडचे परस अर्थपूर्ण वादविवाद करपाची गरज आसा हाचेर तांणी भर दिलो.
1: पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष की बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे बात सुने.
0: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या अध्यक्षतेखाला काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बसका जाली. ह्या बसकेत सरकारा वांगडाच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात घेवपाचे कायदे आनी हेर कामकाजाचेर विचार केलो. बिर्ला आनी विधायक वादविवाद, अर्थपूर्ण सहभाग आनी सर्वोच्च संसदीय परंपरेचे पालन करपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. आयज सुरू जावपी संसदेच्या अधिवेशनाच्या फाटभुंयेर नवी दिल्लीत खंयच्याच निषेध मोर्चा खातीर वा मिरवणुकेक परवानगी मागिली ना वा दिवंक ना अशें दिल्ली पुलिसांनी स्पष्ट केलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात पुलिसांनी सांगला की भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 कलम 163 ह्या वाठारात लागू आसा. देखून जंतर मंतर सोडल्यार ह्या वाठारात निषेध मोर्चा, मिरवणूक, निदर्शना आनी 5 वा चड जणांची सभा करपाचेर खर बंदी आसा. कायद्याचो आदर करचो, खंयच्याच अनाधिकृत जमावात आनी मोर्चात वांटो घेवपाचे टाळचे आनी भौतीक शांतताय, सुरक्षितताय आनी सुरक्षे खातीर सहकार्य करचे अशें दिल्ली पुलिसांनी आवाहन केलां. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडात 4 भांगरा पदक जिखिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाक परबी दिल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात मोदी हांणी सांगला की ह्या प्रतिश्ठीत जागतीक सर्तीत आतां मेरेन भारताची ही सगळ्यांत बरी कामगिरी. ह्या पंगडाची प्रतिभा, समर्पण आनी विज्ञानाची आवड हाचे विशीं पुराय देश अभिमान बाळगिता अशें तांणी सांगले. मोदी हांणी लिथुआनियाच्या विलियन्स शारांत जाल्ल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाडात भांगरा पदकासयत पदका जिखपा खातीर भारतीय पंगडाच्या 4 वांगड्यांक परबी दिली. प्रधानमंत्र्यान आपली खुशी उक्तायली आनी भारतीय पंगडान रेणू जीवशास्त्र आनी जैव रसायनशास्त्र, प्राणी शरीर क्रियाविज्ञान, प्राणी आकार विज्ञान आनी वर्गीकरण, वनस्पती संगणकीय जीवशास्त्र ह्या विशयात अपवादात्मक गिन्यान दाखयलां अशें म्हळें. ह्या कामगिरीक लागून असंख्य तरणाट्याच्या मनांत विज्ञान अभ्यास करपाची आनी तातूंत उत्कृश्टताय मेळोवपाची प्रेरणा मेळटली अशें तांणी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. मध्य प्रदेश मंत्रिमंडळान जगदीशपुरात जाल्ल्या खाशेल्या बसकेत समान नागरी संहिता विधेयकाक मान्यताय दिल्या. पत्रकार परिषदेत उलयतना मुख्यमंत्री मोहन यादव हांणी सांगले की युसीसी सगळ्या समाजाक समान संदी आनी हक्क दितले आनी हो कायदो ते दिशेन व्हड पावल आसा. युसीसी विधेयकातल्यान नागरिकांच्या मुळाव्या हक्कांचो भंग जायना अशें तांणी सांगले. युसीसीच्या मुखेल तरतुदीप्रमाण राज्यात एका परस चड लग्नाक वैध मानचे नात. घटस्फोटा खातीर कायदेशीर प्रक्रिया पाळची पडटली. बायलांक आनी दादल्याक समान वारसो हक्क मेळटलो. म्हयन्या भितर लिव्ह इन रिलेशनशिपाची नोंदणी करप सक्तीचे थारतले अशें तांणी सांगले. गोंयची ताळगांवचे आमदार आनी आदली मंत्री तशेंच गोंयचे कामगार आनी रोजगार मंत्री आतानासियो मोन्सेरात हांची घरकान्न आनी पणजेचे महापौर रोहित मोन्सेरात हांची आवय जेनिफर मोन्सेरात काल संसाराक अंतरली. तांच्या मरणाचेर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी हेर मंत्री आनी मानेस्तांनी दुख्ख प्रगटायलां. गोंय सरकारान आज आनी फाल्यां अशे 2 दीस शासकीय दुखवटो जाहीर केला. तांच्या कुडीचेर आयज निमणे संस्कार जातले. स्वातंत्र्य लढो, धर्म आनी साहित्य ह्या सारख्या वेगवेगळ्या मळार बंगालान देशाक दिले म्हत्वाच्या योगदानाचो उगडास.

0: करून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणले की त्यांच्या अस्तंत बंगाल सरकारान बंगालाचे दायज नष्ट केले. भारतीय जनता पार्टी बंगालाक परतून एकदा महान करतलो असे ताणी भर दिलो. अमित शाह हांणी काल कोलकाता हांगाच्या विश्वास बंगला कन्वेंशन केंद्रातल्यान अस्तंत बंगालातल्या हावड्या जिल्ह्यातल्या संक्रायल हांगा अमूल बंगाल डेरीच्या धंय उत्पादन प्रकल्पाचो बुनयादी फातर आभासी पद्धतीन घालो. हो संवसारातलो सगळ्यात व्हडलो धंय उत्पादन प्रकल्प. सहकारी संस्थांची उत्पादनां विकती घेऊन नागरिकांनी शेतकऱ्यांक सशक्त करपाक योगदान दिवपाक शकता अशी अमित शाह हांणी सांगले. अमित शाह हांणी अस्तंत बंगालातल्या वेगवेगळ्या सहकारी संस्थांक प्रमाणपत्रां भेटयली. तशेंच राष्ट्रीय कृषी विकास येवजणी खाला 9 जिल्ह्यांनी वट्ट 1400 मेट्रीक टन क्षमता आशिल्ल्या 14 गोदामांचो आभासी पद्धतीन बुनयाद घाली आनी कुचबिहार आनी दक्षिण 24 परगना जिल्ह्यांनी दरेकी 100 मेट्रीक टन क्षमता आशिल्ल्या 2 गोदामांचे उक्तावण केले. त्यांनी WBRCS हे सहकारी पोर्टलही सुरू केले. इराणात वाढत आशिल्ली अस्थिरताय आनी संघर्ष पळोवन तेहरानातल्या भारतीय दूतावासान थंयच्या भारतीय नागरिकांक सुधारित सल्लो जारी केला. खंयच्याय कारणाक लागून इराणाक वचपाची येवजण आशिल्ल्या भारतीय नागरिकांक सुरक्षा परिस्थिती सुदारता मेरेन प्रवास फुडें धुकलचो असो सल्लो दूतावासान दिला. तशेंच इराणातल्या आदींच आशिल्ल्या भारतीय नागरिकांक उपलब्ध हवाई सेवा वापरून तात्पुरते भायर सरपाचो विचार करचो असोय सल्लो दूतावासान दिला. इराणात रावपाचे थारायल्ल्या लोकांनी चड जतनाय घेवची, तांकां सादूर करपाक आनी देशाच्या दक्षिण दर्यादेगी सारख्या चड लष्करी क्रियाकलाप आशिल्ल्या वाठारापासून पयस रावपाक सांगला. तशेंच थळाव्या प्रशासनान दिल्ल्या सुचोवण्या प्रमाण नागरिकांक खरपणान पाळो दिवपाक मागला. ते भायर सध्या इराणात आशिल्ल्या सगळ्या भारतीय नागरिकांक बेगीनच बेगीन आपलो तपशील दूतावासात नोंद करपाचो सल्लो दिला. तशेंच ताजी माहिती आनी फुडली सुचोवण्यो मेळो मेरेन दूतावासाची अधिकृत संकेतथळ आनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर नेमान तपासपाचे सांगला. गतविजेत्या अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्षाचो फिफा विश्वचषक जिखलो. काल राती न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमात जाल्ल्या निमण्या मॅचीत स्पेनाचो बदली खेळगडो फेरान टॉरेसान 106 मिनिटार गोल करून आपल्या पंगडाक अर्जेंटिनाचेर 1-0 अशें जैत मेळून दिले. अटीतटीच्या आनी तणावपूर्ण 90 मिनिटांचो खेळ 0-0 जाले उपरांत निमणे 106 मिनिटार टॉरेसान गोल करून स्पेनाक दुसरे फिफा दादल्याच्या विश्वचषकात जैत मेळून दिले. 2010 हे खिताब जिखल्या उपरांत हे तांचे पयले जैत. हे जैताक लागून स्पेन एकाच वेळार दादले आनी बायल अशा दोनी फुटबॉल प्रकारात दोनी विश्वचषक जिखपी पयलो देश थारलो. ह्या प्रभावाक लागून अर्जेंटिना आनी लियोनेल मेसीच्या एका शानदार युगाचो अंत जालो. मेसीच्या फुडारपणाखाला अर्जेंटिनान 2022 वर्षाचो फिफा विश्वचषक आनी 2021 आनी 2024 वर्षाचो कोपा अमेरिकन सर्त जिखिल्ली. फिफा विश्वचषक फायनलीत गोल करपी फक्त 5वो बदली खेळगडो जावन टॉरेसान इतिहास घडयलो. दादल्यांच्या क्रिकेटात काल राती लंडनातल्या लॉर्ड्स मैदानाचेर जाल्ल्या तिसऱ्या एकादिसाच्या खेळात इंग्लंडान भारताक 27 धावड्यांनी हारयलो आनी मालिका 2-1 अशी जिखली. भारताक जैत मेळपा खातीर इंग्लंडान 388 धावण्याचे लक्ष दवरलेले. ह्या लक्षाचो फाटलाक करताना भारताक 50 षटकात 7-3 360 धावण्यो करपाक मेळ्यो. पहिली फलंदाजी करपाचो निवड करून इंग्लंडान निर्धारित 50 षटकात 3-387 धावण्यो केल्यो. जेकब बेथेलाक सामनावीर आनी जो रूट हाका मालिकावीर जाहीर केलो. साऊथ हॅम्प्टनाच्या रोज बॉल मैदानाचेर जाल्या ह्या मालिकेची पहिली मॅच भारतान 6 विकेटींनी जिखिल्ली. उपरांत येजमानांनी कार्डिफात दमदार पुनरागमन करत मालिका बरोबरीत हाडली. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आनी उत्तराखंडातल्या कांय सुवातींनी खूप चड ते खूप चड पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. तशेंच फुडल्या 2 दिसांत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड आनी अस्तंत बंगाल, ओडिशा आनी ईशान्य भारतातल्या कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास दिला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट त्या मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची 2 देशांची भेट इतिहासीक थारतली अशें मॉल्डोवा आनी रोमानियातले भारताचे राजदूत डॉ मनोज कुमार महापात्रा हांणी सांगलां. आयज सावन संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू जातले आनी 13 ऑगस्ट मेरेन चलतले. गोंयची तळागावची आमदार आनी आदली मंत्री जेनिफर मॉन्सेरात काल संवसाराक अंतरली. गतविजेत्या अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्षाचो फिफा विश्वचषक जिखलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनल उलयता. बरोबर सकाळची 8:51 आनी 30 सेकंद जाता. आयकून घेता चित्रसंगीत ही कार्यावळ.

श्रोतो या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथं संपतो. आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून बोलत आहो. सकाळची 10 वाजत आहे. ऐकूया दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

मानवतास हांच्या सतार वादनान तुम्ही ऐकलो राग बैरागी. आता ऐकूया नीलाद्री कुमार हांच्या सतार वादनान राग भैरवी.

रंग दे बसंती या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले मधुश्री आणि नरेश अय्यर यांच्या आवाजात. ए आर रहमान यांचे संगीत आणि प्रसून जोशी यांची गीतरचना. गाता रहे मेरा दिल तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचे. ऐकूया फुडले गीत.

गजिनी या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले बेनी दयाल आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. संगीतकार ए आर रहमान आणि गीतकार प्रसून जोशी. गात रहे मेरा

0: दिल कार्यावळीत या खिणाक घेऊया. लांचोच विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत तुमकां परतून एकदा येवकार. कार्यावळ फुडें व्हरतना आतां आयकुया मी सिंधुताई सकपाळ ह्या फिल्मांतलें गीत. सुरेश वाडकर हांचो आवाज, अशोक पत्की हांचें संगीत आनी अभिमान साठे हांची गीतरचना.

या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले आदर्श शिंदे यांच्या आवाजात, संगीतकार राजेश कमल आणि गीतकार स्वप्नील महालिंग. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय जनलाचेर तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल. ऐकूया फुडले गीत.

नटसम्राट या फिल्मातले गीत आता ऐकूया. विभावरी आपटे जोशी हांच्या आवाजात, अजित परब हांचे संगीत आणि कुसुमाग्रज हांची गीतरचना.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल. कार्यवळीत या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: गाता रहे मेरा दिल या कार्यावळीत तुमका परतून एकदा येवकार. ऐकूया फुडले गीत. हिरोईन या फिल्मा खातीर राहत फतेह अली खान हांचो आवाज, संगीतकार सलीम सुलेमान आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्या.

गाता रहे मेरा दिल, करवळ फुडे वरताना आता ऐकूया न्यूयॉर्क या फिल्मातले गीत. मोहित चौहान हांचा आवाज, संगीतकार प्रीतम आणि गीतकार संदीप श्रीवास्तव.

तमाशा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले अलका याग्निक आणि अरिजित सिंग यांच्या आवाजात. ए आर रहमान यांचे संगीत आणि इरशाद कामिल यांची गीतरचना. आता ऐकूया गाता रहे मेरा दिल या कार्यावळीतले निमाणे गीत.

इश्कवाला लव या फिल्मातले गीत आता ऐकूया. स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी ह्यांच्या आवाजात, संगीतकार अविनाश विश्वजीत आणि गीतकार गुरु ठाकूर.

0: ह्या गीता वांगडा गाता रहे मेरा दिल कार्यावळींतल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय जनरावेल्यान आमी उलयता. कार्यावळींची रुपरेषा रोखडीच.
1: नोटीस इनव्हायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय जनलावेल्यान आमी उलयता. 12:02 जाल्यात. आता जाणा जावन घेवया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:05 आयकुपाक रावात खासा बायलां खातीर मराठीतल्यान घरकूल ही कार्यावळ. घरकूल आयज घेवन येता महिलांचे मानसीक आरोग्य आणि आत्ममूल्य या विशयाचेर श्वेता गायतोंडे हांचे उलोप. उपरांत विद्या घैसास हांचे कविता वाचन तुमकां आयकुपाक मेळटले. 1 वराचेर हिंदीतल्यान खबरो, मुखेल खबरो 1:05, उपरांत कांदळा ओळा कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. सदाफुली 1:40, चित्रसंगीत आयकुपाक रावात 2:00.

आता जाणं जाऊन घेऊया एफ एम रेनबो चॅनलावेलो कार्यावळी. 12 वर जाऊन 10 मिनिटांचेर चित्ररंजन. कातारा 1 वर जाऊन 5 मिनिटांचेर. दनपारच्या 2 वरांचेर भक्तिगीतां तुमकां आयकुपाक मेळटलीं. पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत जूक बॉक्स 2 वर जाऊन 32 मिनिटांचेर. आरजेस चॉईस 3 वरांचेर. 3 वर जाऊन 30 मिनिटांचेर एनसीईआरटीन प्रायोजित केल्ली कार्यावळ उमंग. रिक्वेस्ट प्रोग्राम 4 वर जाऊन 5 मिनिटांचेर. वर्ल्ड म्युझिक 5 वर जाऊन 10 मिनिटांचेर. मराठी चित्रपट संगीत 5 वर जाऊन 35 मिनिटांचेर. रेनबो सांज ऐकूपाक रावात 6 वर जाऊन 5 मिनिटांचेर. बॉलिवूड संगीत सफर 7 वर जाऊन 10 मिनिटांचेर. कतारांचो आस्वाद घ्यात 8 वरांचेर. सदाबहार ऐकूपाक रावात 8 वर जाऊन 30 मिनिटांचेर. पश्चिमी संगीताच्या कार्यावळीत येस्टरडे वन्स मोर 9 वर जाऊन 15 मिनिटांचेर. आरजेस चॉईस 10 वर जाऊन 5 मिनिटांचेर. जॅझ टाईम 11 वर

0: श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादैवाहिनीवर आपण ऐकत आहात घरकुल कार्यक्रम. पुढे नेताना आता ऐकूया महिलांचे मानसिक आरोग्य आणि आत्ममूल्य या विषयावर श्वेता गायतोंडे यांचे भाषण.
1: नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, महिलांचे मानसिक आरोग्य आणि आत्ममूल्य. आपण सगळ्या आयुष्यात अनेक भूमिका निभावत असतो, कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई, कधी सून, तर कधी नोकरी करणारी महिला. दिवसभर आपण घर, कुटुंब आणि कामाची जबाबदारी सांभाळत असतो, पण या सगळ्यात अनेकदा आपण स्वतःची काळजी घ्यायची विसरून जातो आणि हळूहळू आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. आत्ममूल्य म्हणजे स्वतःवर विश्वास असणे. आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत ही भावना म्हणजे आत्ममूल्य. आपली किंमत इतरांच्या मतावर किंवा कौतुकावर ठरत नाही. अनेक महिला स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची, सगळ्यांना आनंदी ठेवायचं, कोणाची नाराजी होऊ द्यायची नाही. ह्या सततच्या धावपळीत मनावर ताण येतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मग चिंता वाढते, आत्मविश्वास कमी होतो आणि मी पुरेशी चांगली नाही असा विचार मनात घर करू लागतो. आजच्या काळात सोशल मीडियामुळेही हा ताण वाढत चालला आहे. आपल्याला तिथे लोकांचे आनंदी फोटो, यश आणि हसरे चेहरे दिसतात, पण त्यामागचे संघर्ष, दुःख आणि चिंता दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आपण स्वतःशी कसे बोलतो याचाही आपल्या मनावर खूप परिणाम होतो. अनेक महिला स्वतःलाच म्हणतात, माझ्याकडून काहीच होत नाही किंवा मी चांगली नाही. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी प्रयत्न करते आहे, मी शिकत आहे आणि मी रोज थोडी पुढे जात आहे. मन आपण स्वतःला जे सांगतो तेच हळूहळू मानायला लागते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिकणे. प्रत्येक गोष्टीला हो म्हणालात तर एक दिवस तुम्ही पूर्णपणे थकून जाल. स्वतःसाठी

ही वेळ काढणे हा स्वार्थ नाही, तर ती गरज आहे. दररोज थोडा वेळ चालणे, योग करणे, ध्यान करणे, संगीत ऐकणे, पुस्तक वाचणे किंवा शांतपणे चाह पिणे यामुळे मनाला खूप शांती वाटते. गरज वाटली तर मदत मागायला अजिबात संकोच करू नका. कुटुंबातील व्यक्ती, मित्रमैत्रीण किंवा सल्लागाराशी मन मोकळं करा. मदत मागणे ही कमजोरी नाही, तर धैर्याची निशाणी आहे. शेवटी मला प्रत्येक महिलेला एकच गोष्ट सांगायची आहे, तुमची किंमत इतरांच्या कौतुकाने वाढत नाही आणि ती केली नाही तर कमी पण होत नाही. तुमची किंमत तुमच्या आधीपासूनच आहे, म्हणून स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि आपल्या मनाची काळजी घ्या. कारण जेव्हा मन निरोगी असते तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की आत्ममूल्य वाढते आणि आत्ममूल्य वाढले की आयुष्य अधिक आनंदी, शांत आणि सुंदर होते. याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस खूप छान जातात तर काही दिवस कठीण असतात. एखाद्या दिवशी मन खूप आनंदी असतं तर एखाद्या दिवशी कारण नसतानाही उदास वाटू लागतं. हे अगदी स्वाभाविक आहे. अशा वेळी स्वतःवर रागवू नका, स्वतःला दोष देऊ नका. जसं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला समजून घेतो तसंच स्वतःलाही समजून घ्या. आपण अनेकदा आपल्या चुका लक्षात ठेवतो पण आपल्या गुणाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःबद्दल 3 चांगल्या गोष्टी आठवा. आज मी कोणाला मदत केली का? आज मी संयम ठेवला का? आज मी एखादं काम मनापासून केलं का? अशा छोट्या गोष्टी आपल्या मनाला बळ देतात. कृतज्ञ राहण्याची सवय मनाला शांत ठेवते. रोज सकाळी किंवा रात्री 2 मिनिटे काढा आणि विचार करा, आज माझ्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? माझं कुटुंब, माझे मित्र, माझं आरोग्य, माझे अनुभव. या गोष्टींसाठी मनापासून आभार मानत. लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रियामध्ये काही ना काही खास गुण असतात. कोणीतरी खूप प्रेमळ असते, कोणीतरी धाडसी असते, तर कोणीतरी संकटातही शांत राहण्याची ताकद ठेवतात. तुमचे गुण इतरांसारखे असण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच सुंदर आणि मौल्यवान आहात. शेवटी प्रत्येक महिलेला मी एक छोटासा संदेश देऊ इच्छिते. आरशात पाहिल्यावर स्वतःकडे प्रेमाने वागा, स्वतःशी प्रेमाने बघा, स्वतःशी प्रेमाने बोला आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा मन निरोगी असतं तेव्हा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की आत्ममूल्य वाढतं आणि आत्ममूल्य वाढला की जीवन अधिक आनंदी, शांत आणि सुंदर होतं. आज स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःची काळजी घेईन, स्वतःचा आदर करीन, गरज पडली तर मदत मागेन आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला

0: तुम्हाला कमी समजणार नाही, कारण लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांनी ठरवायची नसते, ती तुमच्यात जन्मताही असते. तुम्ही पुरेसे आहात, तुम्ही सक्षम आहात, तुम्ही प्रेम, आदर, आनंद आणि शांततेसाठी पूर्णपणे पात्र आहात. तुमची सर्वात चांगली मैत्रीण दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, सगळ्यांना आनंदी ठेवा, कोणाचं मन दुखवू नका. त्यामुळे अनेकदा आपण इतरांचं वागणं, त्यांचे अपमान आणि चुकीचं वागणं गप्प बसून सहन करतात. पण एक क्षण विचार करत, जर कोणी तुमच्या जिवलग मैत्रिणीचा अपमान केला तर तुम्हाला ते आवडले का? जर कोणी तुमच्या जिवलग मैत्रिणीचा अपमान केला तर तुम्हाला ते आवडेल का? नक्कीच नाही. मग स्वतःचा अपमान मात्र आपण का सहन करतो? जेव्हा आपण स्वतःचाच आदर करत नाही तेव्हा नकद आपण स्वतःलाच कमी लेखत असतो. म्हणून आजपासून स्वतःशी तसंच प्रेमाने आणि आदराने वागा, जसं तुम्ही तुमच्या सर्वात जवळच्या मैत्रिणीशी वागतात. कारण लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थ नाही तर स्वतःचा सम्मान आहे, आणि जो स्वतःचा सम्मान करतो त्याचाच जगही सम्मान करतं. धन्यवाद.
1: महिलांचे मानसिक आरोग्य आणि आत्ममूल्य या विषयावर श्वेता गायतोंडे यांचे भाषण आपण नुकतेच ऐकले. श्रोतेहो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवर आपण ऐकत आहात घरकुल. कार्यक्रमात घेऊया अल्पशी विश्रांती.
2: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकऱ्यांकडल्या.
3: गावामधी खास नाव गाव रे मोजो गाव.
2: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलात.
4: गाव आणि हाव.
1: विश्रांतीनंतर घरकुल कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया विद्या घैसास यांचे कविता वाचन.
5: माझी पहिली कविता आहे अव्यक्त मन. भीती वाटते आता व्यक्त व्हायला, भीती वाटते आता व्यक्त व्हायला, निळ्या शाईत पुन्हा बुडायला. समजा उतरलेच शब्द ओळीत तर कोरा कागद पुन्हा भिजेल, ती प्रत्येक भावना पुन्हा सजेल. डोळे वाजतील, पिऊन टाकतील, वेदनेची चव पुन्हा घेतील, नंतर विसरूनही जातील कदाचित. पण कुठल्याही मापात न झुकता, आतील हाकेला न मुकता, तिला लिहायचंय, व्यक्त व्हायचंय, पुन्हा एकदा तिलाही नव्याने रुजायचंय. जखमेचा टाका उसवेल, आतलं रितेपण दिसेल, असह्य वेदनेचा दाह तेव्हा शब्दात बांधता येणार नाही, तिच्या त्या हरलेपणाला पुन्हा सांधता येणार नाही. तरीही अव्यक्त मनाची कूस उजवत, सगळी निळाई वेदनेत रिजवत, ती पुन्हा येईल, ती पुन्हा नेईल आसवांच्याही पलीकडे, जाणीवांच्या पहिल्या तटावर. दुसरी कविता आहे शारदेचा पुजारी. शारदेहा तुझा पुजारी, झरझरता शब्द तराणा, तव भक्तीचा भाव मानुनी, प्रसाद देया प्राणा. आग उरीची अशी पेटता, जागविले तुझ माते, वेचिता मग हीच आसवे, जुळले अवघे नाते. शरण आलो तुला निजडला, छंद असा आगळा. शरण आलो तुला निजडला, छंद असा आगळा, शब्दांकुरहा फुलवित गेलो, गंध तया वेगळा. तुझ्या सेवेस

फुरता ओळी तरला धुंद धुमारा, परी ठेविला उरातला मी जळजळता अंगारा. भक्तरिताहा असे आज जरी, भक्तरिताहा असे आज जरी, पुजितो तव देवारा, विझून जाता अंती परिहा, शब्दच एक निवारा, शब्दच एक निवारा. पुढची कविता आहे आयुष्य. आयुष्याचं तसं काही कळत नाही, आयुष्याचं तसं काही कळत नाही, कधी कधी चिताही शांतपणे जळत नाही. सावली देणाऱ्यांचाच उन्हाशी असतो करार, सावली देणाऱ्यांचाच उन्हाशी असतो करार, स्वप्नांचा गावही मग जीवावर होतो उदार. सोबत चालणाऱ्या आभाळाचाही नुसताच एक आभास असतो, सोबत चालणाऱ्या आभाळाचाही नुसताच एक आभास असतो, मातीची ओंजळ भरायला अरे त्याचा एक थेंबही पुरेसा असतो. वाऱ्याच्या तक्रारी पानांना करता येत नाहीत, वाऱ्याच्या तक्रारी पानांना करता येत नाहीत, कळ्यांचे निश्वास शब्दात टिपता येत नाहीत. आयुष्य असंच कधी त्रिवार फसलेलं, आयुष्य असंच कधी त्रिवार फसलेलं, कधी एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलं, कधी एक उत्तर प्रश्न ठाऊक नसलेलं. पुढची कविता आहे अबोली. पाहून मोगऱ्याला का झुरते अशी अबोली, पाहून मोगऱ्याला का झुरते अशी अबोली, मिटते तशीच खुलते सांजावते अबोली. झुडुपात गुदमरेही तुटकी ललाट रेषा, झुडुपात गुदमरेही तुटकी ललाट रेषा, का अर्थ शोधयाचा घेते पिशी अबोली. गंधाळल्या फुलांवर हा जन्म भाळलेला, गंधाळल्या फुलांवर हा जन्म भाळलेला, का छेडते विराणी शापीतही अबोली. ऐटीत मिरविती ते रंगास भोवताली, ऐटीत मिरविती ते रंगास भोवताली, का गंध वेदनेने जळते मुकी अबोली, का गंध वेदनेने जळते मुकी अबोली. पुढची कविता आहे आयुष्याचं गणित.

हाती काहीच लागलं नाही. आयुष्याची गणितं मांडताना हाती काहीच लागलं नाही. उत्तरं शोध शोधताना बाकी काहीच राहिलं नाही. जगण्याचे हे फॉर्म्युले कायमच कसे चुकत गेले? जगण्याचे हे फॉर्म्युले कायमच कसे चुकत गेले? वेळेअभावी प्रत्येक क्षण कणाकणाने हुकत गेले. दुःख हे नेहमी बेरजीतच वाहिलं. दुःख हे नेहमी बेरजीतच वाहिलं. सुख मात्र कायम मर्जीतच राहिलं. वेदनेला हातचं काहीच राखता आलं नाही. वेदनेला हातचं काहीच राखता आलं नाही. आणि सोसण्याला कशानेच भागता आलं नाही. आयुष्याचं हे गणित आकड्यात मांडता येत नाही. आयुष्याचं हे गणित आकड्यात मांडता येत नाही. नशिबाशी मात्र वाकड्यात चिरता येत नाही. आणि नशिबाशी मात्र वाकड्यात चिरता येत नाही. पुढची कविता स्वरांचा अनुवाद. याद येता सखे तुझे ग पावामंद वाजतो. याद येता सखे तुझी ग पावामंद वाजतो. कंठात स्वर भारावता भैरवी आलापितो. स्वैर एका की फिरे हा स्वैर एका की फिरे हा आठवांचा काजवा. खिन्न हृदयी मागतो मी आसवांचा जोगवा. साचल्या पाण्यात इथल्या गोठले ते चांदणे. साचल्या पाण्यात इथल्या गोठले ते चांदणे. मौनात भिजल्या त्या क्षणांना सांधलेस शब्दाविणे. एका गवाक्षी मगरेखिला पौर्णिमेचा चंद्र तू. एका गवाक्षी मगरेखिला पौर्णिमेचा चंद्र तू. त्याहुनी स्वर साजिरा माळीता तो चांद तू. दूर गेली तू सखे ग दूर गेली तू सखे ग ठेवनी अनुराग हा. गीत झाले श्वास माझे अनस्वरांचा अनुवाद हा. गीत झाले श्वास माझे अनस्वरांचा अनुवाद हा. पुढची कविता आशा. जगायचे असेल तर मग गळ्यात गाणे हवे. जगायचे असेल तर मग गळ्यात गाणे हवे. पराभूत स्वप्नांनाही देता यावे रंग नवे. थरथरत्या हातांनाही वळता याव्यात मुठी. थरथरत्या हातांनाही वळता याव्या मुठी. अभेद्य अंधाराला तेव्हा दिसतील कुठे फटी. जगणे तितके खोल असावे दुःख जेवढे जुने. जगणे तितके खोल असावे दुःख जेवढे जुने. ग्रीष्म झाकुनी हसतील त्यांची फुलतील श्रावण उन्हे. आठवांना सुगंध येईल उरात जपता कळी. अनप्रेमाचे जडेल वैभव डोळ्यामधल्या जळी. जरी दुःखाचा गर्भ वारसा तरी जगावे असे. जरी दुःखाचा गर्भ वारसा तरी जगावे असे. आपल्या दुःखासोबत द्यावे इतरांचेही वसे. आपल्या दुःखासोबत द्यावे इतरांचेही वसे. पुढची कविता पुनर्जन्म. सजून जन्मा पुन्हा ये जरा. सजून जन्मा पुन्हा ये जरा जगायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. रिताचा आला तसाच गेला. रिताचा आला तसाच गेला. वसंत माझा अबोल झेला. बनून रे मोगरा बघ फुलायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. कधी न खुलल्या गळून पडल्या. कधी न खुलल्या गळून पडल्या. ऐन भरातील स्वप्न पाकळ्या. भरभरून पण मला एकदा रुजायचे आहे. भरभरून पण मला एकदा रुजायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. श्वासामधुनी शब्दामधुनी. श्वासामधुनी शब्दामधुनी. माझ्या गात्रांगात्रामधुनी. आपण दोघे शहारताना पहायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. माती लाया ओढ लागली. माती लाया ओढ लागली. निळ्या नभाची जोड आगळी. ध्यास घेऊनी मला वेगळे क्षितिज भायचे आहे. अजून बाकी बरेच काही तुला द्यायचे आहे. पुढची कविता आहे माझी आजी.

0: कधी मला मन माझे बालपणात पाठवते, कधी मला मन माझे बालपणात पाठवते, कुशीत घेणारी माझी आजी आठवते. ज्या हातांनी पिढ्या घडविल्या, ज्या हातांनी पिढ्या घडविल्या, रुसव्या फुगव्यातून हसवल्या, निजताना त्या हातांची का उणीव जाणवते, कुशीत घेणारी माझी आजी आठवते. ते लुगडे गोधडी उभेची, ते लुगडे गोधडी उभेची, हक्काची सावली जीवाची, आजीला मुलगी करणारी भातुकली स्मरते, आजीला मुलगी करणारी भातुकली स्मरते, कुशीत घेणारी माझी आजी आठवते. बघते वाटा गाई बघते माळ रान फिरते, बघते वाटा गाई बघते माळ रान फिरते, सांजेला थकलेली आजी सामोरी दिसते, दोरीचा हिंदोळा हलतो अन काळीजही हलते, दोरीचा हिंदोळा हलतो अन काळीजही हलते, कुशीत घेणारी माझी आजी आठवते. आजी अंगण आजी रंजन, आजी अंगण आजी रंजन, डोळ्यातीलही अंजन, मायेच्या स्पर्शाचे उठले हृदयावर गोंदण, आजी असल्यावर बघ देवालयही स्वर्ग जणू होते, कुशीत घेणारी माझी आजी आठवते.
1: विद्या घैसास यांचे कविता वाचन आपण नुकतेच ऐकले. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवर आपण ऐकत आहात घरकुल. कार्यक्रमात घेऊया अल्पशी विश्रांती.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्स 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्सा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

घरकुल कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता ऐकूया केतकी माटेगावकर यांचा स्वर. संगीतकार आणि गीतकार MD सौरभ.

साधना सरगम यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकले. अभिजित राणे यांचे संगीत. श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव वाहिनीवर आपण ऐकत आहात घरकुल. पुढील स्वर ज्योत्स्ना हरडीकर यांचा, संगीतकार अनिल मोहिले आणि गीतकार वंदना विटणकर.

0: श्रोते हो, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी वाहिनीवर आपण ऐकत आहात घरकुल कार्यक्रमात. घेऊया अल्पशी विश्रांती.
1: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

मयुरी गिरी यांच्या स्वरातील हे गीत आपण ऐकले. संगीतकार अनिकेत आणि गीतकार मदन. पुढील स्वर श्रीनिधी घटाटे आणि प्रेम कोतवाल यांचा, ऋषी किरण यांचे संगीत.

श्रुते हो याबरोबरच घरकुल हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. 1 वाजता दिल्ली केंद्रावरून आम्ही प्रसारित करीत आहोत हिंदीतून बातम्या आणि 1:05 कोकणीतून बातम्या.

तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची कानळा ओळा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंद्राचेर. फुडले कातार जासिंत वाझांच्या ताळ्यान.

रिटा रोज आणि अल्फ्रेड रोज हांच्या ताळ्यान हे कातार तुम्ही ऐकले. आता ऐकूया कांदळावळा कार्यावळीतले निमाणे कातार एम बॉयर आणि अनिता हांच्या ताळ्यान.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आमी उलयता. एक वर जावन 30 मिनटांचेर आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता मराठीतल्यान खबरो. मुंबई
1: गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून अधिवेशन, सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
2: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स अने हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
1: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य

लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग नवव्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली तीन क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रुमानिया या तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज चिशिनाव इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्जानोवस्का दाकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या दोन रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला रस्त्यावरून जाणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी बीईएसटी बस दुभाजकाला

0: आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दोनशे 33° 1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवेल्यान आम्ही उलयता. आता जाणा जाऊन घेऊया फुडल्या कार्यावळींची रूपरेषा. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लिश. 2:15 दोपहर समाचार. चित्रसंगीत ऐकूपाक रावात 2:30. ऐकूप्यानो 1:41 झाल्यात. सदाफुली कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. सुरवेक ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी हांच्या आवाजात हे गीत. बाकीबाब बोरकार हांची गीतरचना.

तुम्ही ऐकता तुमच्या आवडीची सदाफुली, आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय जनराचेर. ऐकूया फुडले गीत उषा आमोणकार हांच्या आवाजात. गीतकार दोतोर भिकाजी घाणेकार.

0: सदाफुली कार्यावळीत या खिणाक घेऊया लहान चोच विसव.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: सदाफुली कार्यावळीत तुमका परतून एकदा योगकार. आता ऐकूया रजनी ठाकूर हांच्या आवाजात फुडलं गीत.

caro. सुरवेक ऐकूया संगम या फिल्मातले गीत. लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र.

0: चित्र संगीत तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर. ऐकूया फुडले गीत.
1: कौन है

झुक गया आसमा या फिल्मातले गीत तुम्ही ऐकले मोहम्मद रफी यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वळताना आता ऐकूया मुकद्दर का सिकंदर या फिल्मातले गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. कल्याणजी आनंदजी यांचे संगीत आणि अंजान यांची गीतरचना.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर तुम्ही ऐकता चित्रसंगीत कार्यावळीत. या खिणाक घेऊया ल्हानसोच विसव.
1: नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

चित्रसंगीत कार्यावळी तुमकां परतून एकदा येवकार. ऐकुया फुडलें गीत. फिलहाल ह्या फिल्मा खातीर आशा भोसले हांचो आवाज, संगीतकार अनु मालीक आनी गीतकार गुलजार.

सईद कादरी हांची गीतरचना. आता ऐकूया चित्रसंगीत कार्यावळीतले निमाणे गीत. काइट्स या फिल्मा खातीर के हांचो आवाज, संगीतकार राजेश रोशन आणि गीतकार नासिर फराज.

0: पूर्व गार्ड ऑफ ऑनर मेळ्या उपरांत राष्ट्राध्यक्ष मुर्मू हांणी मॉल्दोवनाचो अध्यक्ष माइया सांडू हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां फ्रांसाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हांकां मुंबयत मेळटले. हे बसकेंत दोनूय फुडारी भारत फ्रांस रणनिती भागीदारीत जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतले आनी प्रादेशिक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नांचेर विचारांचे आदान प्रदान करतले. केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी आयज नवी दिल्लींत संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाविशींच्या चौकटी परिषदेचे कार्यकारी सचिव सायमन स्टील हांचे कडेन बसका घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत श्री यादव हांणी ही माहिती दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाता ते 13 ऑगस्ट मेरेन चलतले. 25 दिसांच्या ह्या अधिवेशनात 19 बसका जातल्यो. संसदेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन सुरू जाला. सकाळी 11 वरांचेर लोकसभेची बसका जाली तेन्ना हालींच निधन जाल्ल्या आपल्या आदल्या 6 वांगड्यांक सभाघरांत श्रद्धांजली दिली. भास्कर राव उमावती देवी सुधांशु सिल मेजर जनरल भुवनचंद्र खंडुरी के पी धनपालन आणि प्यारेलाल सांगवार हांका श्रद्धांजली ओपली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी क्रांतिकारी आणि स्वतंत्र झुजारी बटुकेश्वर दत्त हांका त्यांच्या पुण्यतिथी निमतान श्रद्धांजली ओपल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत तांणी सांगले की बटुकेश्वर दत्तान ब्रिटिशांच्या अन्यायाआड पुराय देशात स्वातंत्र्याची ज्वाला पेटयली. कैद्यांच्या हक्काखातीर झुजतना ब्रिटिश जुल्माआड आवाज काढलो असे मंत्रिमंडळान नदरेक हाडले. सेवा तीर्थ राजीव चौक आणि केंद्रीय सचिवालयाच्या मेट्रो स्टेशनाचेर आता आदान प्रदान सुविधा आणि गेटी उक्त्यो असतात अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळान दिल्या. नीट पेपर लीक प्रश्नाचेर विरोधकांनी निषेध उक्तायल्यान लोकसभा आणि राज्यसभा दनपारा 2 वरांमेरेन स्थगित केली. फिफा संसारीक वस्तादपण 2026 सर्तीच्या रोमांचक फायनलीत काल स्पेन पंगडान अर्जेंटिनाक हारून दुसरे खेपे हे सर्तीचे वस्तादपण मिळाला. भारत आणि इंग्लंड पंगडामध्ये काल राती लॉर्ड्स मैदानाचेर झाल्या तिसऱ्या आणि निमाण्या एकदिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावड्यांनी हारून ह्या खेळामुळे 2-1 असे जैत जुळले. गोयचे ताळगावचे आमदार आणि आदली मंत्री तसेच गोयचे कामगार आणि रोजगार मंत्री अतानासियो मोन्सेरात हांची घरकान जेनिफर मोन्सेरात काल संसाराक अंतरली त्या निमतान काल आणि आयज 2 दिस दुखवटो जाहीर केला. आणि गतविजेत्या अर्जेंटिनाक अतिरिक्त वेळेत 1-0 असो पराभव करून स्पेनान 2026 वर्षाचो फिफा विश्वचषक जिंकलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 3 वरां जावन 12 मिनटां जाल्यात. दनपारची सभा इतल्यान सोंपता. ह्या वेळार 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात. त्यो तुमच्यांनी आयकूं येता. या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली सांजवेळच्या 5 वरां जावन 28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

सोनू निगम आणि सांगात्यांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले हे गीत. नक्ष लायपुरी हांचे, जयदेव कुमार हांचीही गीतरचना निकतीच आम्ही ऐकली. ऐकुपे इष्टानो, 15 ऑगस्ट 1947 वर्षा आमच्या भारत देशाक स्वतंत्र मेळले. स्वतंत्र्याची फातोड उदेपाक जाय त्या शूरवीरांनी आपल्या जीवाची आहुती दिली आणि ह्या शूरवीरांमधले एक नाव म्हळ्यार बटुकेश्वर दत्त आणि आयज तांची पुण्यतिथी. तांचो जल्म 18 नोव्हेंबर 1910 वर्षा बंगालातल्या वर्धमान जिल्ह्यातल्या ओरी ह्या गावात झालो. भारतीय स्वतंत्र झुजातले ते व्हड क्रांतिकारी असले. कानपुरात शिकप घेतना तांची भेट चंद्रशेखर आझाद हांचेकडेन झाली. 1928 वर्षा थापणूक झाल्ल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन आर्मीचे ते वांगडी झाले. हांगाच तांची भगतसिंगाकडेन भेट झाली आणि भारताच्या वीरतेचो नवो अध्याय सुरू झाला.

शूर सुटके झुजारी बटुकेश्वर दत्त हांची आयज पुण्यतिथी आणि तांचेच विषयी आम्ही उलयताली. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हांणी पब्लिक सेफ्टी बील आणि ट्रेड डिस्प्यूट बील हांका विरोध केलो. दोघांनी 8 एप्रिल 1929 वर्सा सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट घडोवन ब्रिटीश सरकाराक जागे केले. ह्या उपरांत ब्रिटीश सरकारान भगतसिंग हांका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या हत्येच्या कटात फासीची ख्यास्त फरमायली आणि बटुकेश्वर दत्त हांका काळ्या पाण्याची ख्यास्त फरमायली. बंदखणीत तांचेर जायते अत्याचार झाले. बंदखणीत असताना तांणी उपवासाचोय संपूय केलो. 1938 ब्रिटिशांनी तांची सुटका केली. उपरांत महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत तांणी वांटो घेतलो. हाका लागून तांकां परतून एक फावट अटक झाली आनी उपरांत 1945 वर्सा तांची सुटका झाली. 15 ऑगस्ट 1947 वर्सा भारताक स्वतंत्र मेळ्ळे तेन्ना बटुकेश्वर पाटणांत रावताले. फुडें तांणी शांतपणान आपले जिवीत सारले. मुखार वचून बरोच काळ दुयेंत पडून 20 जुलय 1965 वर्सा तांणी निमणो श्वास घेतलो. तांचे निमणे इच्छेनुसार भारत पाकिस्तान शिमेलागी आशिल्ल्या हुसेनीवाला हांगा भगतसिंग, राजगुरू आनी सुखदेव हांच्या समाधी लागी तांचो निमणो विधी करपात आयलो. भारतीय स्वतंत्र झुजात तांणी दिल्ल्या योगदानांक आनी तांच्या शौर्याक आमचो भावपूर्ण नमन.

0: सुखविंदर सिंग हांच्या आवाजांतल्यान निकतेच आमी आयकलें समीर हांचें गीत आनी ह्या गिता खातीर ए आर रहमान हांचें संगीत आशिल्लें. आनी इश्टानो, ह्या गीता सांगाताक इतल्यान आयची ही युववाणी कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आतां आयकुया कांय मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोवा वैजकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकात आयजसावन ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतींक दोन फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपापल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचे पडटले. केरळातल्या कोंकणी चळवळीत मोलादीक योगदान दिल्ल्या आनंद कामत हांकां अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी कोंकणी भाशा मंडळान आर्गां ओपल्यात. 2025-26 वर्साच्या युनिफायड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस हाच्या आकडेवारी प्रमाण देशभरातल्या शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुमार 25 कोटी मेरेन पावल्या. शांतसभा विधानसभेत प्रभावीपणान सभाघराची शिस्त पाळीत सर्वसामान्यांचे प्रस्न मांडपी आनी तळेगावची आमदार ते मंत्री मेरेनचो राजकीय प्रवास करपी आमदार जेनिफर मॉन्सेरात काल संसाराक अंतरली. तांच्या कुडीचेर आज निमणे संस्कार जाले. भूंय संसाधन विभागान गोंयच्या सेटलमेंट आनी भूंय अभिलेख संचालनालयाच्या समन्वयान स्पष्ट केला की नक्षा प्रायोगिक प्रकल्पाक लागून विद्यमान जमनीची मालकी, मालमत्तेच्यो सिमो वा अधिकृत भूमी अभिलेखाचेर कसलोच परिणाम जावचो ना. पेट्रोलातले इथेनॉल मिश्रण 20% परस चड वाडोवपाचो निर्णय घेवंक ना अशें सरकारान सांगला. वेपार आनी गुंतवणूक, शेती, भलायकी जतनाय, नवीकरणीय उर्जा, डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ, कृत्रीम बुद्धिमत्ता आनी नवनिर्माण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनी घटमूट करपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मॉल्डोवाचे राष्ट्राध्यक्ष माईया सांडू यांनी मान्यता दिल्या. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुपेनो. आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर सवरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.

आता जाणून घेऊया फाल्या वितरावपाच्यो कार्यावळी. फाल्या मंगळार 21 जुलय 2026 सकाळची सभा सुरू जातली सदाभशेन 5:50 सवरा जाऊन 10 मिनिटांचेर विचार किरण जाल्या उपरांत आमचो आधार ही भक्ती संगीताची कार्यावळ आसतली. सवरा जाऊन 45 मिनिटांचेर आसतली शेतकामत्यांक माहिती गोंयात एक्वा कल्चर प्रकार हे विशयी इन्फिनिता मेरिंडा हांचे आसतले उलोवप. सवऱ्या जाऊन 50 मिनिटांचेर संजीवनी हे भलायकी विशयी कार्यावळीत धोणकुटी हे विशयी दोतोर ज्योती वेरेकार हाणी दिल्ली माहिती आयकुपाक मेळटली. फाल्यां सकाळी 7:05 मुखेल खबरो जाल्या उपरांत कार्यावळ आसतली शुभप्रभात. कार्यावळीतल्यान आयकुपाक मेळटलो हवामानाचो अदमास, त्या भायर दिन विशेष मजगती, प्रादेशीक खबरो आसतल्यो. त्या भायर काणी आयकुपाक मेळटली प्रकाश पर्येकार हांणी सादर केल्ली साकृचे लगीन. 8:50 चित्रसंगीत, 9:30 भक्तीधारा ही मराठी गीतांची कार्यावळ, तर 10:05 आसतली कांतारा. ~10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडित निखिल भॅनर्जी हांचे सतारवादन आयकुपाक मेळटले. ताणी वाजयल्लो राग भटियार. 11:05 गाता रहे मेरा दिल, तर दनपारा 12:05 घरकुल हे कार्यावळीत उच्च शिक्षित स्त्रियांच्या समस्या ह्या विषयी शैलेजा दबके हांचे आसतले उलोवप. त्या भायर कालिका बापट हांच्या कवितांचो आस्वाद तुमकां घेवपाक मेळटलो. फाल्यां दनपारा 1:05 मुखेल खबरो जाल्या उपरांत कानळावळा ही कोंकणी गितांची वळेरी. 1:40 आसतलो हवामानाचो अदमास, तशेंच कार्यावळींची रुपरेषा. त्या भायर उपरांत आसतली सदाफुली ही कार्यावळ आनी 2:30 आयकुपाक मेळटले हिंदी फिल्म संगीत.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी।

0: हॅलो, हांव डॉक्टर संस्कृती रायकर. आकाशवाणीच्यो कार्यावळी आयकत आयकत हांव वाचीक अभिनय शिकला. हाजो म्हाका एज अन एक्टर म्हणून आतांय फायदो जाता. आकाशवाणी 90 वर्सां पुराय करता ही आमच्या खातीर अभिमानाची गजाल. आकाशवाणीन खूप खूप परबी. कॉंग्रॅच्युलेशन्स.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर तुमी आयकतात. आता आयकुया कार्यावळ शब्दुली.

0: परस चड वाडोवपा विशींचो कसलोच निर्णय अजून घेतिल्लो ना अशें सरकारान सांगलां. राज्यसभेत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हांणी एका लेखी जापेत म्हळां की फुडाराक चड इथेनॉल मिश्रणा विशींचो खंयचोय निर्णय सविस्तर शास्त्रीय आनी तांत्रीक अभ्यास करून आनी सगळ्या भागधारकांकडेन चर्चा केल्या उपरांतूच घेतले. E20 हे नवे व अचकीत हाडलेले इंधन न्हय अशें पुरी हांणी स्पश्ट केलें. अयोध्येतल्या राम मंदिरा खातीर मेळिल्ल्या देणग्यांचो गैरवापर जाल्ल्याचो आरोप आशिल्ल्याची चौकशी करपा खातीर SIT ची स्थापणूक करूं येता काय ना हाचे सुचोवण्यो घेवपाक सर्वोच्च न्यायालयान सॉलिसिटर जनरलाक सांगला. तशेंच राम मंदिराच्या देणगी वादाचे राजकारण करचे न्हय असो सल्लो न्यायालयान संबंधित पक्षाक दिला. राम मंदिराच्या दानाचो वाद फक्त गुन्यांवाची केस आशिल्ल्यान ताची योग्य चौकशी जावची हेच फक्त न्यायालयाचें काम अशें न्यायालयान नदरेक हाडलां. युनिफायड डिस्ट्रीक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस 25-26 ह्या वर्साच्या आंकड्या प्रमाण देशभरातल्या शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी सुमार 25 कोटी मेरेन पावल्या. लोकसभेत एका लेखी जापेत केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी सांगले की 2024-25 वर्साच्या तुळनेत 2025-26 वर्साक मुळाव्या पूर्वतयारी माध्यमीक आनी उच्च माध्यमीक अशा शाळेच्या शिक्षणाच्या सगळ्या पांवड्यांचेर निव्वळ नोंदणी गुणोत्तरात सुधारणा जाल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्लो फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमांक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आनी DTH दर 4-6 पटीन वाडटले, व्हड्या प्रमाणात परवाना शुल्क घेतले आनी लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातल्यो असो दावो संदेशात केल्लो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या तथ्य तपासणी युनिटान ह्या दाव्याक फटीचो म्हळा. तशेंच सरकारान टीव्ही सबस्क्रिप्शन दर 4-6 पटींनी वाडोवपाचो वा देशातली दूरचित्रवाणी सेवा बंद करपाचो कसलोच नेम हाडूंक ना अशें सांगलां. दादल्यांच्या क्रिकेटात काल राती लंडनातल्या लॉर्ड्सात झाल्या तिसऱ्या एका दिसाच्या क्रिकेट खेळात इंग्लंडान भारताक 27 धावण्यांनी हारायलो आनी 3 मॅचीची मालिका 2-1 अशी जिखली. बॅन डकेटाच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम 142 आनी जेकब बेथेलाच्या 91 धावण्याच्या बळग्यार इंग्लंडान उबारिल्ल्या 388 धावण्यांचे व्हड लक्ष गाठपी भारताक 50 षटकात 7 बाद 360 धावण्यो करप शक्य जालें. भारतीय हवामान खात्यान फुडले 2-3 दीस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी जम्मू काश्मीरात व्हडा प्रमाणात पावस पडपाक तशेंच रेड अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसात छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, झारखंड, केरळ, माहे, कोकण, गोंय हांगा अशीच पावस पडपाची शक्यताय आसा. उदेंत आसामाच्या जायत्या वाठारांनी हुंवाराची परिस्थिती वायट जाता तेन्ना भारतीय लष्करान आसामात ऑपरेशन जल राहत सुरू केला आनी ताका लागून सरकाराक व्हडा प्रमाणात सोडवणूक आनी आदार कार्यावळीक मजत मेळटली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबर आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.
1: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आयकुया कातारां.

0: इष्टानो कातारांची ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. कार्यावळीन सुरवेक आमी ऐकले हे गीत माय पायचो वालोर एंग चिकू हांच्या आवाजातले. ह्या उपरांत हे आसा फुलगोडे हे गीत ज्युनियर रेगन आनी भुशाका हांच्या आवाजातले.
1: संवसारांची ओंग नाक वो समाज म्हाका फुलगोडे म्हणटा. तिकू त्या दोऱ्यान वचून हांव म्हजो जीव सोंपयतली. वय अशीच कोतली हांव म्हजो जीव सोंपयतली.
2: म्हजे भयणी ही तूं कसली पिशेपणां कोत्ता? हांव जाणा तूं फुलगोडे न्हू. म्हजे भयणी तूं फुलगोडे न्हू.

ऐकू बेनू, निकतेच आम्ही ऐकले फेल्सी आणि पीटर सौजा हांच्या आवाजातले गीत तुकाच रावता ह्या गीतासांगाताक इतल्यान आयची ही कातारांची कार्यावळ हांगाच सोपता.

0: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्विकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हे भादळ चॅनल श्रोतेहो सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांजा. आजच्या आपल्या ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात ऐकवीत आहोत गदिमांची बोधपर गाणी ह्या विषयावर अंजली आमोणकर यांचं हे भाषण.
2: संपूर्ण 20वे शतक आपल्या शाश्वत गीतकाव्याने तोलून धरणारे महाकवी ग. दि. माडगुळकर हे मराठी अक्षर वाङ्मयातले सर्वात मोठा चमत्कार होते. अभिजात काव्य आणि शाश्वत तत्वज्ञान यांचा अप्रतिम संगम म्हणजे माडगुळकरांचे एकूणच काव्य. हे महाकवींचे जन्मशताब्दी वर्ष, त्या निमित्ताने घेतलेला हा त्यांच्या बोधपर गीतांचा आढावा. ग. दि. मांनी जनमानसाला हा बोध सर्व प्रकारच्या गीतातून दिला आहे. भावगीतं, भक्तिगीतं, अंगाई, लावण्या, स्फूर्तीगीतं, सवाल जवाब, संत काव्य, सिनेमा गीतं, गीत रामायण ही सर्व काव्य प्रतिभा एकाच कवीत उमलून आलेली पाहून श्रोता आश्चर्यचकित होतो. अभिजात काव्य आणि तत्वज्ञान यांची अनोखी सांगड कवीने आपल्या काव्यात घातली आहे. त्यांच्या भाषाशैलीला एकीकडून संस्कृतच्या व्यासंगाने दिव्यत्व लाभले होते तर दुसरीकडे ग्रामीण शब्दसंपत्तीने त्यांचे शब्द भांडार शिगोशिक भरले होते. त्यांच्या काव्य प्रतिभेला अवकाशाचा वेध घेण्याचे सामर्थ्य लाभले होते. कथा, कादंबऱ्या, काव्य, सिनेकथा, पटकथा संवाद, व्यक्तिचित्रण

अशा सर्व क्षेत्रात त्यांची अक्षरसमशेर विजेसमान तळपली. अत्यंत सोप्या आणि चित्रमयता लाभलेल्या त्यांच्या शब्दसंपदेतून गदिमांनी गीतांचा जो नजराणा जनता जनार्दनाला अर्पण केला तो चंदनगंधी ठेवा सर्व थरातील लोकांनी स्वीकारला, मनी रुजवला आणि कंठातून उमटवला. एकीकडे तमाशा बोर्डावर त्यांची लावणी छुमछुमली, त्याचबरोबर दुसरीकडे देवळात त्यांचा अभंग गायला गेला, तर तिसरीकडे एखादे वयस्कर जोडपे तरुणाबरोबर गीत रामायणाला माना डोलावत राहिले आणि चौथीकडे विजनात एखादी प्रेयसी त्यांचे गीत प्रियकराच्या कानी गुणगुणत राहिली. ह्या सर्वांबरोबरच सीमेवरच्या जवानांनी देखील त्यांच्या समर गीतातून स्फूर्ती घेऊन धुंदीत पावले टाकली. गेयता, नादमाधुर्य, लयकारी आणि मराठी भाषेतला गोडवा ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत, तर संतांच्या काव्यातील आंतरिक गेय गुण, पंडितांच्या काव्यातील नादानुप्रसाद, शाहिरांच्या काव्यातील ठसका, लोकगीतातील प्राथमिक पण सरळ भिडणारा लयताल, शब्दांमधील असामान्य प्रभुत्व, समृद्ध आशय घनता, त्यांच्या विलक्षण संमिश्रणातून यांचे काव्य तयार झाले. आचार्य अत्र्यांनी ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून गौरवलं ते गदिमा नेहमीच परमेश्वर, नियती व नशीब यांच्यासमोर नम्र झालेले दिसतात. विश्वातील उरफाटेपणा, सुखदुःखाचं न उमगणारं वाटप, जन्ममृत्यूचा न संपणारा खेळ, हा सर्व विश्वव्यवहार ते किती समर्थपणे उलगडतात. आपले भोग हा परमेश्वरी योजनेचाच भाग आहे हे सांगणाऱ्या त्यांच्या या ओळी पहा. घटा घटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, मुखे कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. असाच काहीसा भाव ह्या ओळीतही आला आहे. लबाड जोडी इमले गाड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार. या जगाच्या बंदीशाळेत एकदा रमल्यावर तिथल्या संकटरूपी आपदानरूपी हातकड्या कुठे कुणाला चुकतात. या बंदीशाळेचे जबरदस्त आकर्षण असणाऱ्या मानवाला खरे तर इथे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं दिसून येते. त्या अवस्थेचे विश्लेषण करताना कविराज सहज सहज लिहून जातात, एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे. या वस्त्राते विणते कोण, एक सारखी नसती दोन, कुणान दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे. दुःखाने पिचलेल्या माणसाला धीर देताना माडगुळकर मोठे तत्वज्ञान सांगता सांगताच हा बोध करून देतात की बाबा रे, यात तुझा काहीही दोष नाही, व्यर्थ छाती पिटून नशिबाला गांजत रडू नकोस. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. व या पराधीनतेचे वर्णन परत कविराज करतातच आणि धीर देतात की घाण्या संगे धरी फेरा, प्राणी जुंपला संसारा, फिरताना आड पडे दोन्ही डोळ्यांची झापडे. संसाराचा हा गाडा ओढत राहायचा हेच माणसाच्या नशिबी असतं. या संसाराची दाहकता अनुभवास आल्यानंतर ही सजा देणाऱ्याचं नाव पदोपदी तो तोंडात येणारच, व तो तर देव आहे ह्याची खात्रीही मनुष्याला आहे. पण मग तो देव शोधायचा कुठे, तो असतो कुठे, दिसतो कसा? ईश्वराला शोधायचा खटाटोपच मुळी माणसाला संतांच्या जागेवर नेतो, कारण तोपर्यंत त्याला टक्के टोनपे खात खात कळून आलेलं असतं की देव मूर्ती तना मावे, देव दाही तिशी कौन दे, देव आपणात आहे, शिर झुकवो निया पाहे.

तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही देव देवार्यात नाही देव नाही देवालयी देव चोरू न नेईल अशी कोणाची पुण्याई हा बोध हे शिक्षण किती सहजगत्या गदिमा देऊन जातात अनमुक्त भक्त लीन दीन नतमस्तक होत त्या देवाला शरण जात त्याची थोरवी मान्य करत म्हणतो एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात पण देवाला मानवाचं हे गलित गात्र हीन दीन झालेलं रुपड आवडत नाही आपल्या भक्तांनी संकटांना परिस्थितीला शरण न जाता उलट तिच्याशी दोन हात करावेत अशीच त्या जगन्नियंत्याची इच्छा असते गदिमा त्यांच्या तोंडून जरुरीचा बोध देत सांगून जातात झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा फुलला पहा सुभोती आनंद जीवनाचा अणवर मल्लीनाथीही करतात की हा संसार हा निसर्ग म्हणजेच बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु मिळेल तेथून घेऊ विद्या अखंड साठा करू हे सर्व मान्य झाल्यावर आपोआपच भक्त म्हणत राहतो तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम भक्तिसंगीत आणि भावसंगीतातून तर गदिमा जगरहाटी जीवन याबद्दल यथेच तत्वज्ञान सांगतातच पण लावणी सवाल जवाब सुद्धा त्याला अपवाद नाही संसारातील रहाट गाडग्याचं अतर्क्य कोड परमेश्वराला विस्मरून ऐहिकात रमलेल्या माणसाची अंतीची पश्चात्तापोटीची अगतिकता ईश्वर प्राप्तीची त्याची ओढ समाजाचे उद्बोधन व्यावहारिक वृत्तीच्या चार समजुतीच्या गोष्टी यातून ते निष्पाप भोळ्या माणसाला बोध देत राहतात सुरांचा आणि सुस्वरांचा साज पांघरून तो बोध इतका गोड होतो की कुठेही खुपत नाही गदिमांनी एका सच्चा नागरिक म्हणून आपल्या जवानांची भलावण कृतज्ञतेने केली भूमातेचे पोवाडे गायले आहेत ही समर गीतं देखील नवीन पिढ्यांकरता बोधगीतेच ठरतात देश हीच माता जिंकू किंवा मरू यशवंत हो जयवंत हो लढा वीर हो लढा लढा वेद मंत्रा हून आम्हा वंद्य वंदे मातरम ही व अशीच अनेक स्फूर्ती गीत रसिकांचं ऊर देशभक्तीनी भरून टाकतात गीत रामायणातील जवळजवळ प्रत्येक गीतातूनच काही ना काही बोध माडगुळकर देतात मग तो पराधीन झालेला मानवाचा पुत्र असे किंवा जेथे राघव तेथे सीता असो मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे असो किंवा सेतू बांधारे असो माता न तू वैरिणी असो मोडू नका वचनास नाथा असो किंवा रामाविण राज्यपदी कोण बैसतो असो लीनते चारुते सीते असो या सर्व गीतातून त्यांनी या ना त्या प्रकारे जगरहाटीबद्दल मानवी दुःखसुखांबद्दल शिकवण व बोध जनसामान्याला दिला आहे गदिमांच्या लावण्या म्हणजे तर एक मोठाच विषय होईल प्रेमाची नवी नवी रूपं दाखवताना संयम वडीलधाऱ्यांचा धाक समाजाची लाज नातलगांची भीती असे संस्कारांचे पदर त्यांनी बोध देताना रंगवलेत बुगडी हरवल्याची चुगली जशी बापाकडे करू नका असं म्हटलं जातं तसंच चिंचा लागलेल्या शरीर रूपी झाडाला हात लावू नका म्हणूनही धमकावलं जातं तुझ्या उसाला जसं समाजातील दुष्ट माणूस रूपी कोला लागेल असा इशारा देतात परत परत नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक असंही समजावलं जातं करंगळी मोडताना अंगाला हात लावायचं काही कारण होतं का अशी पृच्छाही केली जाते अशा अनेक फेटे शेमले उडवणाऱ्या जिवंत लावण्या ऐकत असतानाच या चिमण्यांनो परत फिरारे किंवा या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती ही सर्व सदाबहार गाणी म्हणजे तरी काय आहे प्रेमाच्या विविध रूपांची

0: मानव प्राण्याला जळवून दिलेली जाणीवच आहे. लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक जेव्हा समाजाचे ऋण त्याला उद्बोधन करीत आपल्या कलेतून फेडतो, तेव्हा त्याला त्याच्या स्वर्गीय कलेला साष्टांग प्रणिपात केल्याशिवाय रसिकाकडे काहीही उरत नाही. कारण तो प्रणिपात फक्त त्या कलेला नसतो, ज्ञानी याचा वा दुखाचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे, असं म्हणणाऱ्या महाकवींच्या मधल्या ईश्वराच्या अंशाला तो प्रणिपात असतो.
1: अंजली आमोणकर यांचं भाषण श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं, गदिमांची बोधपर गाणी ह्या विषयावर. आपण ऐकत आहात कार्यक्रम तीनही सांजा, आकाशवाणी पणजी केंद्राच्या भादर चॅनलवरून.

ग दी माडगुळकर यांचं गीत श्रोते हो नुकतंच आपण ऐकलं. स्वरणी संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि ह्या भक्तिगीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आत्ता समाप्त होतोय.

0: तसा या रोमांचक खेळा हंगामाची सुवात 28 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत जातली. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या निर्देशानुसार आयज गोंया खातीर चडात चड तापमान 33 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 26 अंश सेल्सियस नोंद जाला. फुडले 3 दीस राज्यातल्या उत्तर गोंय आनी दक्षिण गोंय जिल्ह्यात हलक्या ते मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंयातल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पष्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो आसा. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकांत आयज सावन ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. कोंकणी कार्यकर्ते आनी संघटक आनंद कामत हांकां अखिल भारतीय कोंकणी परिषद आनी कोंकणी भाषा मंडळान आर्गां ओपल्यात. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्या फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही आयकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुप्यानो तुमकां सगळ्यांक येवकार आयचे हे चावडेर कार्यावळींत. आयचे कार्यावळींत आयकुया वायल्ड लायफ फॉर फूड सेक्युरिटी इन गोवा ह्या संदर्भात डॉ प्रणय वैद्य हांची डॉ शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली ही मुलाखत.
2: नमस्कार मोगाळ आयकप्यानो, तुमकां सगळ्यांक उर्बेभरीत येवकार आमच्या पणजी केंद्राच्या ह्या स्टुडिओंत. तुमकां येवकार दिता आसतना आमचे स्टुडिओंत आयिल्ले आसात दोतोर प्रणय वैद्य. दोतोर येवकार तुमकां.
3: थँक्यू मॅडम.
2: दोतोर, शेतांतल्यान शारा कडेन वचप म्हणजे आयची जी जीवनशैली आसा मनशाची ती कशा पद्दतीन बदलल्या आणि ती कशा पद्दतीन ह्या जीवनशैलीक घेऊन आम्ही मुखार वचपाक जाय या संदर्भात आम्ही आज चर्चा करपा खातीर तुमकां हांगा आपयल्ले आसात. मोगाळ आयकप्यानो, आमच्या दोतोराची तुमकां वळख करून दिता. दोतोर प्रणय वैद्य भारतीय पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संशोधक जावन आसात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या विशयाचेर तांणी पीएचडी म्हणजे डॉक्टरेट केल्ली आसा. जैव विविधता आणि संवर्धन या क्षेत्रात ताणे भरपूर योगदान दिला. भारतातल्या नवे मुयांच्या प्रजातीचो सोध तुम्ही लायलो आसा. अरण्य एनवायरमेंट रिसर्च ऑर्गनायझेशनचे संशोधन मुखेली तुम्ही जावन आसात. परिसंस्था आणि भूवापर बदलाचे संशोधक तुम्ही जावन आसात. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि गोवा स्टेट वाईल्ड लायफ बोर्ड हांच्या सांगातान तुम्ही वावरूय केल्लो आसा. विज्ञान आणि सैम शिक्षणाचे तुम्ही प्रसारक असात. दिव्यांगा खातीर समावेशक शिक्षण उपक्रम तुम्ही तयार केल्लो असा. खूप बरी गजाल दोतोर. त्या भायर सध्या गव्हर्नमेंट कॉलेज साखळी हांगा पीजीडी म्हणजे एप्लायड स्टॅटिस्टिक्सचे तुम्ही संस्थापक प्राध्यापक जावन असात. पर्यावरण शास्त्र, वन्यजीव शास्त्र आणि सांख्यिकी विषयाचे तुम्ही मार्गदर्शक जावन असात. दोतोर, तुमच्या ह्या शिक्षणाक एक वेगळ्याच तरेची युनिकनेस घेऊन आयचो हो खास करून तुमचे कडेन आम्ही संवाद साधपाक सोदता. मनशाच्या कल्याणा खातीर रानातले जिवीत म्हणजे वन्य जिवीत आणि आमचे सच्चे जिवीत हे दोनायचो दोतोर संबंध किती असा, तुमचा विषयच असो असा शिक्षणाचा म्हणतकच वो म्हाका सगळ्यात पहिलो प्रश्न तुमकां विचारीन दिसलो.
3: वन्य जीवन म्हणजे वाईल्ड लाईफ जे आम्ही म्हणता, पहिली आमकां असे दिसता वाईल्ड लाईफ म्हटल्यार फक्त जनावर, पण हे फक्त जनावर न्हू, बट देअर इज ऑल्सो एन इंटरलिंकिंग बिटवीन प्लांट्स आणि एनिमल्स.
2: जो जो जीव जगता तो जगपी जीव
3: सगळे वाईल्ड लाईफ
2: आणि तो आस्पावित जाता वन्य जीवनात.
3: वन्य जीवन, सो ह्युमन बिईंग्स आम्ही सुद्धा वन्य जीवनाचा एक पार्ट जावन असा, पण खरी आम्ही थोड्याच्यान वळून पैस आले असा आणि ह्याच्या खातीर आमकां असे दिसता की आम्ही वाईल्ड लाईफा परस मात्र वेगळे डिफरंट असा.
2: बरोबर.
3: सो ह्याच्या खातीर एक जसे आम्ही म्हणतो डायकॉटमी, म्हणजे आमकां कळना की आम्ही नेचराचा एक पार्ट जावन असा. सो दॅट इज द युनिकनेस दॅट वी वॉन्ट टू ब्रिज.
2: हाय दोतोर, म्हाका आणीक एक तुमकां हातूंतल्यान म्हाका एक प्रश्न येता तो म्हणजे प्रत्येक मनशाक जगपाचो अधिकार आसा, पूण ह्या सैमान ह्या सृश्टीन जो जो जीव आसा तांकां सगळ्यांक अधिकार आसा न्ही जगपाचो.
3: डेफिनेटली मॅडम.
2: पूण आणीक एक गजाल अशी आसा की वाघ हरणाक खाता, वाघ मनशाचो दुस्मान, तसो मनीस नुस्त्याक खाता. ह्यो सगळ्यो ज्यो गजाली एकामेक

0: मुद्रेतल्यान तुमी कितें सांगूंक सोदतात?
1: मॅडम, सगळे जी आमचे निसर्गाचे जी गजाल आहा हे सगळे इंटरलिंक्ड आसा. हे सगळे एक वेब म्हणूंक शकता. जसे आमी पळोवंक शकता जे नुस्तें धरपाक जे आमी नेट्स वापरता ते कशे एकामेकाक लिंक्ड आसता, तशेंच आमचे लायफय लिंक्ड आसा. तुमी आतां जे उदाहरण दिले की मनीस नुस्तें खाता जावं वाघ हरणाक खाता, एका आमी इन जनरल इकॉलॉजी हे सब्जेक्टान म्हणटा फूड चेन आणि फूड वेब.
0: अच्छा,
1: सो सगळे इंटरलिंक्ड आसा. आता हेतून जे वाईल्ड लाईफ आम्ही म्हणता वन्य जीवन आहा, यांचं खूप मोठं आमचे डेली लाईफान एक योगदान असा. म्हणपाक गेल्यार एका इकोसिस्टम सर्व्हिस म्हणता. प्रत्येक जनावर जावं झाड हे जे आमचे परिसर आहा एका एक सर्व्हिस प्रोव्हाइड करता. हेचे उदाहरण म्हणपाक गेल्यार आम्ही जे श्वास घेता ऑक्सिजन, हे ऑक्सिजन येता निसर्गांसून, झाडां म्हणता जावं फायटोप्लांक्टन्स जे एक बारीक मायक्रो ऑर्गेनिजम्स असा आमच्या दर्यान, चडशे ऑक्सिजन आमच्या दर्यानसून आमकां मेळटा.
0: बरोबर,
1: हे लोक चितूंक पावना. चडशे आमकां कितें दिसता झाडां लायले की आमकां ऑक्सिजन मेळटा, विच इज ट्रू. पूण तेजे भायर सुद्दां मेजॉरिटी ऑफ आवर ऑक्सिजन जे आमी श्वास घेता दीस इज बिकॉज ऑफ आवर ओशन्स. दुसरो जर हांव एग्जाम्पल दिवंक सोदता तुमकां जाल्यार पॉलिनेशन म्हणजे फुलपाखरू आहा आमचे, जावं आमचे मूस गांजील मूस म्हणा, जावं वेगवेगळे इन्सेक्ट्स आसा आमचे, हे सगळे आमकां पॉलिनेशन म्हणून एक सर्वीस दिता. म्हणजे जे फुलां आसा आमी जे चडशे फ्रुट्स खाता वेजिटेबल्स खाता हे जे लायफ सायकलान पॉलिनेशन एक खूप इम्पॉर्टंट स्टेज जावन आसा. पॉलिनेशन इज द रिप्रोडक्टिव्ह स्टेज फॉर दीज प्लांट्स. आणि ते रिप्रोडक्टिव्ह स्टेजान जे इन्सेक्ट्स आसा जे आमचे बारीक भिरमूट म्हणा जावं फुलपाखर म्हणा मुस्कां म्हणा, दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. हे आमकां कळना मोहाचो मूस आहा हे आमी चितूंक पावना. आमी फक्त मनशां जावन तेंचे एक्सटर्मिनेशन म्हणजे तेंकां कशें सोंपप हेजेच चित्ता. पूण दीस इज द लिंक. एक उदाहरण जावन आसा की आमचे मोहाचे मूस इफ तेंच्यांनी एका दिसाचो स्ट्रायक धरना केले जाल्यार आमकां फुडल्या एक वर्साक जेवणूच मेळचे ना.
0: खरें न्ही,
1: असो एक विषय असा. आणि हेज्यान आणि एक विषय म्हणजे आश्चर्यजनक विषय तुमकां सांगपाक गेल्यार जे आमचे बारीक किटाणू आहा मायक्रोब्स म्हणटा आमी जे आमचे फंगस जावन आसा यांच्यांनी जर एक दिसाचो स्ट्रायक घेतला
0: जाल्यार ते सगळ्या जीवी
1: सगळ्या मॅडम येस. सो यांच्यांनी जर एक दिसाचो स्ट्रायक घेतलो जाल्यार एक खूप इम्पॉर्टंट आमचे इकोसिस्टम सर्व्हिस जावन आसा विच इज डिकम्पोजिशन कुसप कुसताजी. सो कार्बन सायकल नायट्रोजन सायकल असले खुबशे सायकल्स आमच्या एनवायरमेंटान जाता हे सगळे बंद पडटले. आणि बंद पडत जाल्यार झाडांक पोषण मेळचे ना. झाडांक पोषण मेळना जाल्यार आमकां खावपाक काय मेळना, आमकां खावंक मेळना जाल्यार आमचे लायफ त्रास. आणि हेजेर अवलंबून कितलेशे आणि जनावरां आहा तेंकाय त्रास. सो हे जे सगळे बॅलन्स आहा इतले इंट्रिकेट आहा हे सगळे हालोवंक शकता जस्ट बिकॉज ऑफ एकूच कॉम्पोनंटा खातीर.
0: आमकां बरें खावंक जेवंक जाय, आमकां निरोगी जिवन जगपाक जाय. आमी फक्त मनीस हे इतले स्वार्थी जाल्यात आमी फक्त स्वता पुरतें चित्तात की म्हाका कशें लॅविश जिवीत जगपाक मेळटलें. आणि जेन्ना आमी ह्या सगळ्या भोंवतणचे बारीक बारीक किटाणूचे बॅक्टेरियाचे सगळ्यो गजाली आमी चिंततले तेन्नाच म्हाका दिसता आमी खऱ्या अर्थान सुखी जावंक पावतले. कारण आमी आमच्या फुडल्या पिढयेकय बी त्या दृश्टींतल्यान तयार करतात. आयचे जे जीवनशैलींत जर आमी विचार केलो जाल्यार खंयच्या वन्य प्राण्या बगर मनीस जगूंक शकना अशें तुमकां दिसता? तर
1: तशें उदाहरण दिवपाक जाल्यार कितलेशे आसा. आतां एक खूब सरप्रायजिंग तुमकां एक गजाल सांगता. वाघ, आतां तुमी थोडे वगत पयली म्हटले की वाघ हरणाक खाता, मनशाचो दुस्मन जालो वाघ. पण आमची जी फूड वेब असा तेतून वाघ जे एक जनावर जावन असा तो एकदम वयर असा, टॉप टॉप प्रेडेटर जावन असा. आता समजा की वाघ ना, वाघ ना जाल्यार कोणाची संख्या वाढली? हरणाची संख्या वाढली. हरण कोणाक खाता? सगळे आमचे जे ग्रास असा जावं आमचे बारीक बुशस म्हणटा आमी अंडरस्टोरी वेजिटेशन हेंकां खाता. इट्स अ ग्रेझर प्लस ब्राउझर. सो आता चड झाडां खावंक लागले जाल्यार तेंचे जी नंबर आहा ते लुप्त जावंक लागतले, तेंचे नंबर्स कमी जावपाक लागतले, थोडे झाडां एक्स्टिंक्ट सुद्दां जावंक शकता. तेंच्यार अवलंबून कितलेशे दुसरे जनावर आहा. हे झाडां ना, त्या झाडांचे फळां मेळना तेंकां जाल्यार ते दुसरे जनावर जगूंक पावचे ना. ते जनावरां जगूंक पाव

0: ना जाले जे आमचे वेगवेगळे इकोसिस्टम सर्विसेस आहेत ते बंद पडपाक लागतात एक एक करून. सो हे सगळे कॅस्केडिंग इफेक्ट एकामेकाचेर अवलंबून हे सगळे गजाल आसा जे जनावरांक आम्ही आमचे दुश्मन असे चित्ता आमच्या माइंडान तो सुद्धा इतलो महत्वपूर्ण जाऊन असा की आम्ही चितूंक पावना. व एक तुमका त्या साइडचं उदाहरण दिलं आणि ऑपोजिट साइडचं उदाहरण जे हाय तुमका थोडे वगत पहिलीच सांगलेले की एक आमचे टर्माइट्स म्हणता आम्ही ज्यांका वायटी आमका असे दिसता की वायटी खूप बरे गजाल न्हू त्यांना आम्ही वखत किती तरी घालून ते सोपवूक जाय पण वायटी ना जाल्यार जे झाडां मोरून पडटा आमच्या रानान तो कुसोंक जाय. ते कुसचे पहिली ते जे व्हडली झाडां असतात ते एका बारीक जावपाक जाय पण ते बारीक करपाक वायटीचे खूप महत्व असा पण आम्ही किती चित्ता की तो मनशा खातीर बरे न्हू टर्माइट पेस्ट कंट्रोल करया. सो हे सगळे आम्ही जर चितपाक गेल्यार हे दोन खूप वेगळे एक्झाम्पल उदाहरण जाऊन असा की कसे आम्ही हे जनावर शिवाय वाईल्ड लाईफ शिवाय जगूंक शकत ना आम्ही चितूंक पावना. आणि खरं मॅडम तुमका म्हणपाक गेल्यार आमचे जे कन्झर्वेशन सायन्स आम्ही म्हणता मनुष्याच्या दृष्टिकोनातून पळता आम्ही इट्स अ अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यू पॉइंट. आम्ही जे आज म्हणताय झाडा लावा पाणी आडवा पाणी झिरवा हे कोणा खातीर आम्ही करता हे आम्ही आमच्या खातीर करता पण आमका हे चितूंक जाय की जेव्हा आम्ही आमच्या खातीर किती करता त्याच्यावर अवलंबून कितलेशे जनावरां कितलेशे निसर्गाचे प्रकरण आहात जे त्याच्यावर अवलंबूनच असा. सो आमका आमचे जे थिंकिंग आहात ते खूप ब्रॉड करूंक जाय आणि एस्पेशली आमचे जे तरणाटे भुरगे त्यांना तर हेच सांगूक सोदता की म्हणजे मजा मस्ती असा आणि आयचे जे एंटरटेनमेंटचे वर्ल्ड असा हेजे वांगडा जी आमच्या निसर्गाचे संयमाचे जे एक एक वंडर असा त्यांच्यानी त्याचे आनंद घेऊचे बाहेर वयचे आणि हे सगळं पळून त्याचे एक एक्सपिरियन्स घेऊचे
1: सैमान भीतर राहून सृष्टीन भीतर राहून या सृष्टीक आपणे बी त्या पद्धतीन नॅचरल म्हणजे सहज असं जावप. दोतोर माका तुमचे उलवण्या वयल्यान एक विचार आयलो तकलेन ह्या खिणाक तो तुमचेकडे उलोवन दाखयता तो म्हळ्यार आम्ही मनशां जीवाक खूप व्हडली समजतात न्ही आमचे पेक्षा बुद्धिमान हे बारीक बारीक जीव सुद्धा असतात तांकांय बी तितलीच ताक असा पण आम्ही हे राज्य केला आम्ही मनीस खूप हे जग जगोवंक शकतात किंवा जग चलोवंक शकतात आणि मनशाचे अधिराज्य या संसारात असा पण खरें पळोवंक गेल्या ह्या बारीक बारीक जीवांचं सुद्धा तितलेच अधिराज्य असा कारण तांचेर आमचो सगळो जीव निंबून असा असे आम्ही म्हणूया म्हणतकच असे हे किटाणूक आम्ही नष्ट करपाक उठल्या मनीस आणि अशे तरेच्यो काही गजाली तुमच्या संभाषणातल्या आयल्यो आणि माका दिसता तुमचो जो विषय असा अभ्यासाचा तो बेसिकली होच विषय असा आणि ह्या विषयाचेर माका दिसता चडान चड म्हणजे अशिक्षित ते सुशिक्षित असे सगळ्या लोकांनी विचार करपाची गरज असा कारण ताजे बगर आमची लाईफच मुखार वचूंक शकना. दोतोर आणि एक गजाल म्हणजे आता सध्याचे जे आम्ही जेवण जेवतात म्हणजे नॉर्मली हे जेवण आणि रानातले जिवीत हांचो किती हांचे मजगती काय गजाली तुमकां सांगपाच्यो आसतल्यो कारण आयच्या ज्या जीवनशैलीक धरली जाल्यार जी पद्दतीन आमी जेवणां जी घेतात तुमच्या अभ्यासक दृष्टीतल्यान ह्या जेवणा कडेन तुम्ही कशे लिंक लावूं येता किंवा काय गजाली आमकां सांगू येता.
0: म्हाका मॅडम सांगपाक खूप बरे दिसता की आम्ही गोयन जी को एक्झिस्टन्स म्हणता तुम्ही म्हटले आता हेजे एक खूप बरे एक्झाम्पल असा आमच्याकडे आमच्या जाणट्यांनी खाजन एक पारंपरिक शेतीचं जे प्रक्रियन करून दौरलेले असा हे माका दिसता इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोएक्झिस्टन्स अख्खे भारत देशान इवन वर्ल्डान सुद्धा म्हणू शकता. एक खाजनाचे जर आम्ही स्ट्रक्चर पळता न्हंयचे देगेक आमच्या जाणट्यांनी इल्ले इल्ले माती उसपन त्यांच्यानी बांध बांधून इल्ले इल्ले करून त्यांच्यानी जागो रिक्लेम केलो मागीर पवळे येता स्लूज गेट असा स्लूज गेटानसून ते उदीक भितन घेता आणि तसेच रेग्युलेट करून त्याला बाहेर काढता हेजे फाटले मागीर जे शेतां असा सॉल्ट टॉलरंट आमचे जे राईस व्हरायटी कुरगूट म्हणा जया ज्योती कितलेशे आमचे सॉल्ट टॉलरंट राईस व्हरायटीज असा ते ग्रो जाता त्याच्या फाटले मागीर भाजयो लोक लायता आणि हे सगळे करताना जी मँग्रूव्स खारफुटी मँग्रूव्स असा त्याचीही काळजी घेतला आमच्या जाणट्यांनी आणि त्याच्या बरोबर जे आमचे मगर असा आणि

0: उदमाजर जेका आमी ऑटर्स म्हणटा ते जनावर ते लोकां बरोबर जगोंक पावले आनी तेजा वांगडा जितले वेगवेगळे वायल्ड लायफ वन्य जीवन आहा ते जगपाक पावले. सो वो एक बरो उदाहरण आसा फॉर को एक्झिस्टन्स. नुस्तें जगले, जनावरे जगले, वेगवेगळ्या झाडांचे प्रजाती जगले आणि मनशांनी या जागोचा वापर करून आपल्या पोटापुरती आपले लायफाक पुरती त्यांच्यानी शेती केले. तेतूतल्यान भात वापरलो, तेतूतले भाजी वापरले. थोड्या जाग्यात जसे की मये गावांचं एक उदाहरण दिवपाक गेल्यार थंय मिरसांग लायता, चिलीज आसा. ते मये गावांचे लोकांनी जे खजाना खातीर कामां केल्ले आसा, एस्पेशली त्यांच्यानी जसे ते स्लूज गेट्स मेंटेन केला, ते नुस्तें त्यांच्यानी कशे सांभाळून दवरला सो दॅट ती जे गांवठी नुस्तें आहा त्यांच्यानी तेंका बॅलन्स करून वापरला. सो तो एक कोएक्झिस्टन्सचं खूप बरं उदाहरण असा. त्या गावांत आयज सुद्धा जेन्नाय कोण जिवाणू लोकांक मेळटा ते तेका मारूंक वचना. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे लोकांक आपयता, तेंका रेस्क्यू करपाक लायता. आणि असले उदाहरण गोयच्या प्रत्येक गावांत असा. हांव जर माझ्या मोये गावचं उदाहरण तुमकां दिता कित्याक आम्ही थंय आयज असा, आम्ही आमचे लर्निंग सेंटर थंय असा म्हणून हांव थंयसरलं उदाहरण दिता. पण म्हाका खरे खूप सांगपाक अभिमान दिसता की गोयांत असो एक सिस्टम असा जो जगा खातीर एक बरो उदाहरण जावन आयज असा फॉर को एक्झिस्टन्स.
1: बरोबर.
0: आणि असले उदाहरण खूप कमी दिसोंक आमकां दिसता. आणि हे खूप बरे गजाल की आमच्या जाणट्यांनी आमकां आयज हे हँड ओव्हर केलं असा. इट इज लाईक ए अँसिस्ट्रल प्रॉपर्टी ऑर प्रॉपर्टी म्हणून सो ना
1: पिढ्यान
0: पिढ्या आमकां एक मान दिला आमच्या जाणट्यांनी. सो दॅट इज द ब्युटी ऑफ इट. अँड प्रत्येक गोंयकारांक म्हाका दिसता एक खजानाच्या बद्दल जावं आमच्या जैवविविधतेच्या बद्दल आमकां खूप अभिमान असूंक जाय आणि आम्ही हेच्या खातीर वावरूंक जाय. तुम्ही जसे म्हटले शिक्षित असू अशिक्षित असू तरणाटो भुरगो असू जाणटो असू कोणी असू आमकां आमचे जैवविविधता खातीर वावरूंक जाय. आणि हे आयच्या काळाचो खूप महत्वपूर्ण गजाल जावन असा. आणि हांव सगळे आमचे आयकपी ऑडियन्सांक हेच सांगूक सोदता की तुम्ही किदेंय करा पण आमचे सैमाक राखपाक थोडे पावला तरी घ्या. जसे की आम्ही कचरो आमचो सेग्रिगेट करता ड्राय अँड वेट वेस्ट. जाता तितले जनावर जर आमकां क्रॉस जाता जाल्यार तेंका डिस्टर्ब करचे न्ही. आमचे घराचे भायरूच थोडे झाडां लावपाचे जेतून थोडे जनावर जगोंक शकता. जसे की बटरफ्लायज येऊंक शकता, भिरमुटा येऊंक शकता, मुहाचे मूस येऊंक शकता. तसे बारीक बारीक पावलां सुद्धा आम्ही घेत जाल्यार म्हाका दिसता की आमचे जे फ्युचर पिढी आहा त्यांची लाईफ सेक्युअर असतली. इतलेच लक्ष आमकां दिवंक जाय मॅडम. आणि म्हाका दिसता की सगळे आमचे प्रॉब्लेम सॉल्व जावंक शकता.
1: आणि एक दोतोर म्हाका असे दिसले तुमच्या उलोवपा वयल्यान की त्या त्या प्रांतान त्या त्या प्रदेशान किंवा त्या त्या मातयेन जे जे पिकता जे जे मेळटा जे जे जमनींतल्यान वयर येता एक जगपी जीव म्हणून जर आमी ताका पळयता आसत जाल्यार ताजे संवर्धन करप ताजी काळजी घेवप हो एक महत्वाचो विशय चर्चा केल्या तातूंत. एक निमाणो प्रश्न म्हाका तुमकां विचारीन दिसता दोतोर कारण तुमचो नंबरा कडेन संख्ये कडेन एक न्हय तुमचो संबंद आसा जसो तुमचे कडेन सृश्टीचो आनी सैमाचो आसा. आनी पर्यावरण शास्त्र आनी वन्यजीव शास्त्र ह्या दोघांचे सांख्यिकी विशयाचे तुम्ही मार्गदर्शक म्हणून तुम्ही वावरतात म्हणजे ह्या विशयाचेर म्हणजे वन्यजीव आणि सांख्यिकीक विषय हो तुम्ही कसो कोरिलेट करून सांगूक शकतले.
0: ते खूप एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मॅडम. बिकॉज स्टॅटिस्टिक्स जी असा नंबर्सा शिवाय मनीस जगोंक शकना असे सुद्धा म्हणूक शकता आम्ही. कित्याक प्रत्येकांचे डिसिशन जे घेता आम्ही त्यातून नंबर्स असा. आता भारतात जगा खातीर झिरो शून्य नंबर जे ब्रह्मगुप्तान इन्व्हेंट केला आणि आर्यभट्टांचे त्याचे फुडले
1: महत्व
0: कळून दिला ह्याच्या पासून आमकां कळटा की नंबर्सचे किती महत्व असा. आणि जैवविविधतेच्या बद्दल जर आमकां कन्झर्वेशन करूंक जाय त्याचे जर इंटरव्हेन्शन्स करूंक जाय जाल्यार पहिली आमकां आमच्या सरकाराक कन्विन्स करचो पडटा विथ प्रूफ पुरावे दिवचे पडटा की ते कित्याक लागून आमकां करूंक जाय. आणि ते पुरावे दिवपा खातीर आमकां स्टॅटिस्टिक्सचे खूप महत्व असा. एका जाग्यार जनावरां कितले संख्यान जगता ते सिग्निफिकंट संख्या असा की ना त्यांचे त्यांचे पॉप्युलेशन सिग्निफिकंट असा की ना डिक्लाईन झालो असा की ना आणि त्यांचे जर आम्ही संवर्धन करूंक सोदता जाल्यार किदें आमकां एफर्ट्स घालचे पडटले. ती एफर्ट्साचे जे रिझल्ट असा तो सिग्निफिकंट असा की ना, असले थोडे गजाल असा जे फक्त स्टॅटिस्टिक्स

0: आमकां पुरावे दिवंक शकता सो ते 100% मोहर आसा ते स्टॅटिस्टिक्सूच दिवंक शकता सो ही जावन आसा लिंक वायल्ड लायफ आनी स्टॅटिस्टिक्साचे सो नंबर्स एक खूब इम्पॉर्टंट म्हत्वाचे गजाल आनी जर कोणाक फाल्यां वायल्ड लायफ बायोलॉजिस्ट जावंक जाय जाल्यार मॅथमॅटिक्स खूब इम्पॉर्टंट विशय आसा सो भुरग्यां खातीर ही खूब इम्पॉर्टंट मॅसेज जावन आसा की मॅथ्स सोडचे न्ही कसलेय फिल्ड घेता तेन्ना मॅथमॅटिक्स खूब इम्पॉर्टंट जावन आसा एज अ सब्जेक्ट सो ती एक म्हत्वाचे विशय आसा
1: अच्छा व्हेरी गुड दोतोर खूप वेगळ्या भशेन तुम्ही आमकां या गणिताचो वापर या तुमच्या शास्त्रां भितर सांगलो आणि या खिणाक तरी म्हाका दिसता की प्रत्येक जीवाक जसो जगपाचो अधिकार आसा तसो या सैमान या शक्तीन भितर किंवा या पंचमहाभूतां भितर एक आगळे वेगळे असे राज्य आसा जातून भितर सूर आसा संगीताचो आणि जातून भितर तालूय आसा आणि तो ताल प्रत्येक मनशा मदीं आसा या सृश्टीन आसा या सगळ्याक आसा आणि आमचे आकाशवाणी ही संगीता खातीर ओपिल्ली आसा आणि ताका लागून तुमचे जे शास्त्र आसा ते शास्त्र पावला कणकणी आम्ही हांगाय बी लागू करुया आणि आज एका वेगळ्याच विशयाचेर तुम्ही आमकां खूप आनंद दिलो खुबश्यो गजाली सांगल्यो थोडे भितर चडान चड माहिती दिली म्हणून तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा आणि खास करून तुमचो वेळ काढून तुम्ही स्टुडिओत आयले देखून तुमकां मना काळजांतल्यान देव बरें करूं
0: देव बरें करूं मॅडम
2: गोयात अन्न सुरक्षे खातीर वन्यजीव ह्या विषयाचेर निकतीच आम्ही ऐकली डॉ प्रणय वैद्य हांची डॉ शकुंतला भरणे हांणी घेतिल्ली मुलाखत आयकुपेन्यो तुम्ही आयकतात आमची ही कार्यावळ चावडीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान

नॉमन तुका गोवा आमी आयकले हे गीत शैलेंद्र सिंग हांच्या आवाजातले आणि कार्यावळीन ह्या उपरांत हे आसा भक्तीगीत प्रमोद प्रियोळकार हांच्या आवाजातल्यान आयकुया.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. ऐकू पेनो 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपित करतले आनी रातच्या 8:30 ऐकूपाक मेळटले खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन. संसदेत प्रश्नकाळात आयज जाल्ल्या कामकाजाचे रेकॉर्डिंग तुमकां आयकुपाक मेळटले रातच्या 10 वरांचेर आनी ही कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. उपरांत 10 वरां जावन 14 मिनटांचेर आयकुप्यांच्या मागणी गितांची कार्यावळ आयकुपाक मेळटली मनजोक्ती गितां. तर ह्यो जाल्यो हे चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

प्रमाणीत. तर 7:30 कार्यावळ असतली चावडेर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन हे विषयी किशोर भावे हांचे उलोप आयकुपाक मेळटले. रातच्या फाल्यां रातच्या 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू. 8:30 इम्पॉर्टन्स ऑफ सॉयल हेल्थ हे विशयी आयकुपाक मेळटलो संवाद करण मनराल आनी योगिता मेहरा हांच्या मजगती रातच्या 8:30 इंग्लिशीतले कार्यावळीत. आनी 10:00 संसदेत फाल्यां जावपी कामकाजाचे रेकॉर्डिंग आयकुपाक मेळटले. तर ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
0: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल असं यात नमूद आहे. E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे असंही सरकारनं म्हटलं आहे. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते.
2: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे.

0: वे अपनी आवाज को बुलंद करें, देश को दिशा दें, और इसलिए मैं आशा करता हूं और मुझे पक्का विश्वास है, जहां तथ्य होते हैं, जहां तर्क होते हैं, वहां तूफान के लिए जगह नहीं होती है। अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है। मैं आशा करता हूं तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं।
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं, त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानक बंद ठेवण्यात आली होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे। तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे। मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली। या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा, असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं। वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे। पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात, अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या। मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे। हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे। या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे। या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे। पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे। पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे। तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं। राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे। स्टेट बँक

0: पार्लमेंट रिव्ह्यू निकतच तुम्ही ऐकलं. दिल्ली केंद्रावेल्यान ही कार्यावळ आम्ही सहक्षेपित केली. आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हा दै चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया खबरा विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधवी चॅनल खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत डेअरी शेतकऱ्यांक आधारभूत किमतीचे वाटप आणि साखळी इंजिनियर्स डे. हालीच फोण्या डेअरी फार्मरांक म्हणजे डेअरी शेतकऱ्यांक आधारभूत किमतीचे वाटप झाले. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या सोहळ्याक खासा हजर आशिल्ले. तांचे हस्तुकी गोंयभरातल्या शेतकऱ्यांक आधारभूत किंमत वाटली. हे आसात डॉक्टर प्रमोद सावंत.
2: म्हणजे डेअरीच्या बाबतीत म्हणजे आमचो मिनिस्टरूय बी पर्सनली इंटरेस्ट घेऊन वेगवेगळ्यो गजाली करता, हांवूय वेगवेगळ्यो गजाली करता. आणि आयज तर म्हाका दिसता म्हणजे इन एडवान्स चवथ जावच्या पयली बोनस दिलो म्हणपाक काय हरकत ना. हय काय न्ही? हय जाल्यार म्हज्या बरोबर नेटान घोषणा दियात सगळे जाण नेटान. भारत माता की, हात वयर काडीन ना, थोड्या जाणांक पयशे मेळचे ना. हा गो माता की, भारत माता की, वंदे मोदीजी आप आगे बडो. अरे मोदीजी खातीरूच हे शक्य आहा, ना जाल्यार आमकां शक्य जावचे नासले. हय हांव मुद्दामून सांगता, आमी इन्सेंटिव्ह दिता किंवा येदे व्हडले दीत करता पळय न्ही, हे रीण काडिनासतर करता. हा मुद्दाम कळोंक जाय म्हणून सांगता. पयलीची सरकारां रिणूय काडटाली आनी लोकांकूय दिनासली. तुम्ही जर म्हाजो फाटलो 1 एप्रील पासून जुलय पर्यंत जर पळयशात, एकाय पैशाचे रीण सरकारा खातीर हायेन काढूंक ना. आनी 10 वर्सां पयली काढून दवरलेल्या रिणाचे 600 कोटी रुपया ह्याच 4 महिन्या खातीर भरल्या. म्हणजे हे फायनान्शियल मॅनेजमेंट. कारण बऱ्याच लोकांक हे खबर ना, कारण सरकार चलयता आसतना वेगवेगळ्या गजाली खातीर पयली रिणात काढची पडटाली. आणि म्हणून हांवें म्हटले मोदीजी खातीर आमकां हे शक्य आहा, अदरवायज आमकां हे पॉसिबल नाशिल्ले. पयर हांवें फायनान्स रिव्ह्यू मिटींग घेतली, आमकां 4000 कोटी रुपया रीण काढू येता. आम्ही अजून पर्यंत एकूय काढू ना ह्या वर्षाचे. त्याच्या खातीर आम्ही वेगवेगळ्यो गजाली ह्यो सातत्यात करीत असा. आयचो कार्यक्रम आणि तोय बी हांवें सांगता कित्याक, आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे विजन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय, आणि स्वयंपूर्ण गोय जर करतले असत ते एग्रीकल्चर सेक्टरांत, पिसिकल्चर सेक्टरांत, डेअरी फार्मिंगात, हॉर्टिकल्चर फार्मिंगात, या सगळ्या विषयात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट करपाचे काम करता. पयर नॅशनल फिशरीज डे म्हणजे आम्ही पळयताले की राष्ट्रीय लेवलाचेर नुस्त्याकारांचो दीस हो आयज पर्यंत केन्ना मनवूंक नाशिल्लो, तो पयर आम्ही फर्स्ट टायम मनयलो. सगळे नुस्त्याकार इतके खुश की पयले फावटी पणजेतल्या जिमखाना हॉटेलांत तांकां आफयले आणि तांकां म्हणजे वेवस्थीत रित्या बरो कार्यक्रम झालो. प्रत्येकाक आम्ही पळयता, आम्ही सगळे जाण नुस्तें घेवंक वयता.

ते नुसते खंयच्या हितूर काडटा, कित्याचेर कापता, कितूर घालता कोण पळयनाशिल्लो. म्हणजे लक्षात आयले की ते हायजेनिक कंडिशन आसप हे गरजेचे आसा, आणि ते हायजेनिक कंडिशन असूक जाय म्हणून त्यांना कंटेनर व्यवस्थित रित्या ताजेर असलेली वयर स्टीलची प्लेट त्याका कट करता ती सुरी सुद्धा कलमेल्ली असूक जाय, नाजाल्यार ती कलम आमच्या पोटान वयतली. म्हणून त्याका कट करपाक बरी सुरी, ओके, ताज्या भायर त्यांना बसपाक बरे स्टूल. हा मुद्दा म्हणून तुम्ही आता नुसतें घेऊन वचत जाल्यार जवळपास गोंयातल्या 800 ते 900 नुस्तेकारांक हे सगळे इन्स्ट्रुमेंट आम्ही डिस्ट्रीब्यूट केल्या. त्यांच्याकडे प्रत्येक मार्केटात वचून, आणि माझे तर म्हणणे की त्यांना प्रत्येकाक आय कार्डूय दिला, कारण वो धंदो नुसत्याचा धंदो आणि दुधाचा धंदो वो फक्त गोयकारांच्या हातीन असा, आणि तो गोयकारांच्या हातीन उरपाक जाय म्हणून आम्ही काम करपाची गरज असा. हांवें पहिले की अप्रॉक्सिमेटली 1000-1200 नुस्तेकार जे डायरेक्टली

0: के अप्रॉक्सिमेटली 1,012 नुस्तेकार जे डायरेक्टली नुस्ते विकता परत हारकारी म्हणून असले जे नुसते डायरेक्टली दाळ घालून काढता गेली 10-20 वर्षा त्यांचे प्रॉब्लेम तसेच असले कोणीच सॉल्व करूं नसले त्यांना फर्स्ट टाइम रजिस्टर्ड करून दिले गोव्यात जवळपास 150 जणांनी आता त्यांच्या असोसिएशनान सर्टिफिकेट घेतल्या त्यांना अननेसेसरी त्यांना 1.5 लाख रुपया फारीक केले म्हणजे 5,000 रुपया फारीक करा नॉमिनल विषय सोपलो आमच्या फोण्या कुणे भागातले बरेच जण असतात हारकारी ओके आणि त्यांचा विषय सोडयलो हांवें कित्याक सांगता म्हजे सरकार समाजातल्या बारीक मनशाचो विचार करता मागीर तो नुस्त्याकार जावनी दूदकार जावनी फुलकार जावनी शेतकरी जावनी ह्या लोकांचो विचार करता म्हणून हांव स्वयंपूर्ण गोंयचेर उलयतां तितूंतलोच हो कॉन्सेप्ट की आज हांव पळयतां की फाटल्या दिसांनी गेले कितलेशेच दीस बाब निळकणकर प्रेस मदीं मदीं प्रेस घेतल्या तेंच्यांनी आ इतके कांय म्हणूंक ना आमकां मातशें संजू आहा कुंकळकार ओके हो कांय म्हणजे म्हाज्या कडेन निवेदनूय दिता आनी तो प्रेसूय घेता जाता तितके बेगीन रेट बीट वाडय म्हणून ओके त्या खातीर म्हणजे रेट वाडोवपा खातीर तसो म्हणजे तातो मळीक शिवानंद बाकरे हे सगळे जाण शेतकरी कायम म्हज्या फाटल्यान लागलेले आसा नो डाऊट तुमकांय सगळ्या जाणांक खबर आहा गोंयांत जो प्रायस दिता तो कंपेरिजन जर भायल्या स्टेटींत तुमी कंपेर करीत जाल्यार इतको प्रायस भायल्या स्टेटींत दिना आमी जशें म्हणटा की गाय घेवपाक सबसिडी दुधाचेर इन्सेंटिव्स आणि ताज्या उपरांत सपोर्ट प्रायस आणि वयल्यान आमी म्हणटा तशें नो डाऊट म्हाका खबर आहा की सगळ्यात हार्ड वर्क जर कितें आसत जाल्यार ते डेरी फार्मिंगान आसत इट इज 24/7 365 डेज एकूय दीस सुटी घेयनासतर तुमी काम करता हांव एप्रिशिएट करता तुमचे काम तुमी कश्ट करपाचे काम जे आसा पयली खऱ्या अर्थात तुमी करता आणि म्हणून तर म्हणजे आमी गोवा डेरीच्या वतीन टायम टू टायम वेगवेगळ्यो गजाली आमच्या सगळ्या दुधकार भावा खातीर करीत आसा अप्रॉक्सिमेटली 172 सोसायटी आणि जवळपास 4,500 आसपास फार्मर जे डायरेक्टली गोवा डेरीक दूध घालता हांच्या सगळ्यांचे विषय टायम टू टायम म्हणजे आमच्या गोवा डेरीच्या मॅनेजमेंटातल्यान किंवा जे फार्मर्स सुमूल डेरीकूय दूध घालतात हांचे वेगवेगळे विषय हे म्हणजे सरकाराच्या मार्फत आम्ही वेगवेगळे फावटी सोडोवपाचो प्रयत्न केल्या सोडयल्या फाटल्या 7 वर्षाच्या कार्यकाळात हा दूधकारांकडे डायरेक्ट कम्युनिकेट करता प्रत्येक फावटी डायरेक्टली हांव उलयता आणि सगळे त्यांचे विषय हे सुटावे करपाचे प्रयत्न करता तुम्ही डिमांड केली सुधारित कामधेनू योजना म्हणजे तुमचे म्हणणे आहे की दुधाच्या धंद्यात नवीन मनीस येत ना त्या खातीर असा त्याच शेतकऱ्याक आनीक गायो दिवपाक जाय जेणेकरून तो आपलो धंदो वाढोवपाक शकतलो ना जाल्यार आसा त्यो गायो जर एकदा गाय एक्सपायर्ड जाली काय नवीन गाय परत त्याका 80,000, 90,000 किंवा 1,00,000 रुपयान हाडप ही त्याका परवडना आणि म्हणून तो मागीर इल्लो इल्लो शिफ्ट जाता आणि म्हणून आम्ही आयच्यान सुधारित कामधेनू योजना ही 20 गायां खातीर डिक्लेअर कर पहिली 10 गायो ज्यो आसा ह्यो 90% सबसिडीचेर आम्ही दितले आणि मागीरच्यो 10 गायी ज्यो आसा ह्यो 75% सबसिडीचेर ह्यो सगळ्या जणांक दितले हे आयच्यान आम्ही डिक्लेअर करता जेणेकरून ताजोय फायदो हो सगळ्या दूधकारांक जावचो आणिकूय बी त्यांच्यानी आपले प्रॉडक्शन वाढोवचे आणि खूप मोठ्या प्रमाणात कारण अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही पळयशात जाल्यार आमच्या दुधाची गरज गोंया खातीर म्हणजे फॉर द पीक सिझन ही तशी पळोवंक वतात जाल्यार 4.5 लाखापेक्षा चड आसा आम्ही म्हणटा 2.5 लाख एवरेज बट ती 4.5 लाखाच्या पेक्षा चड वयता पण आम्ही प्रॉडक्शन कितले करता तर आम्ही प्रॉडक्शन करता नॉट मोर दॅन 60,000 60,000 पेक्षा चड दूध आमच्याकडे प्रॉडक्शन जायना म्हणजे केदो व्हडलो गॅप आहात तो पळयात आणि 1.5 लाख सुद्धा जरी आम्ही दूध प्रॉडक्शन करपाक शकले असत जाल्यारूय ते पॉसिबल असा जेणेकरून डेली बेसिसाचेर गोयकारांचे पैसे गोयची इकॉनॉमी जी भायर वता ती आमच्या गोयकारांच्याच बळसान उरतले हे पैसे आमकांच मेळटले गोयकारांक कोणाक तरी भाव भयणीक मेळटले
1: साखळी इंजिनियर्स डे एक खाशेली कार्यमळ पणजे रवींद्र भवनात झाली रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर तसेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या सोहळ्याक हजर आशिले हे असत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या भाषणातले काही मुखेल अंश
2: आम्ही जे एकीकडे आयल्या टू गिव्ह द ऑपॉर्च्युनिटी व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज या वेगवेगळ्या यंग भुरग्यांक यंग टॅलंट जो आमच्या मध्ये आता फुडें हाडपा खातीर आम्ही तसे पळोवंक वतात जाल्यार साखळे हे गोंयातले सगळ्यात लहान शहर आणि ते लहान शहर आणि मास्टर प्लॅनिंग पणजेच्या उपरांत सगळ्यात पहिलो मास्टर प्लॅनिंग कोणाचो झालो पणजे उपरांत जाल्यार तो साखळे शहराचो झालो आणि म्हाका प्राऊड फील जाता एज अ एमएलए ऑफ द साखळे आणि चीफ मिनिस्टर म्हणून हांव फक्त तो

त्याचं प्लॅनिंग जाऊ ना, त्याचे इम्प्लिमेंटेशन आता सुरू झाले. इट इज ऑलमोस्ट म्हणतात तसे 70-80% इम्प्लिमेंटेशन आम्ही कम्प्लीट करपाक शकले. मग ते साखळेत केजी टू पीजी एड्युकेशन तुम्ही पळशात जाल्यार इट इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज आम्ही साखळेत दिवपाक शकले. म्हणजे ह्या रवींद्र भवनात आम्ही बसले, इट इज वन ऑफ द बेस्ट ऑडिटोरियम. बऱ्या बऱ्या ठिकाणी असले ऑडिटोरियम ना, म्हणजे इन्क्लुडिंग द स्विमिंग पूल आणि इनडोर स्टेडियम्स वी हॅव बेस्ट बस स्टँड आम्ही दिवपाक शकले. त्याचबरोबर म्हणजे इंडोर स्टेडियमात आमच्या टेबल टेनिस असतले, बॅडमिंटन असतले, जिम्स इक्विपमेंट असतले, एव्हरीथिंग विथ अ स्विमिंग पूल. म्हणटा तशें हे सगळे साखळे आणि परिसरातल्या सगळ्या लोकां खातीर येदो व्हडल्यो फेसिलिटीज आम्ही अवेलेबल करून दिल्यो. ताज्या भायर इन्क्लुडींग 4 प्रोफेशनल कॉलेजीस, विच इज एन फिजिओथेरपी कॉलेज, नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स कॉलेज, फार्मासी कॉलेज अँड नाव द नर्सिंग कॉलेज. हे एड्युकेशन आम्ही हांगा सुरवात करपाक शकले. हाज्या व्यतिरिक्त आम्ही स्किलिंग इन्स्टिट्यूशन जे आम्ही साखळेत एस्टाब्लिश करपाक शकले, विच इज एन जिस्ट, त्याच्या भायर साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, मोर देन 6 to 7 डिफरंट टायप्स ऑफ स्किल्स, पॅरामेडिकल, एक्सरे टेक्निशियन, ऑप्थॉल्मिक टेक्निशियन, डायलिसीस अँड सो ऑन. म्हणटा तशे वेरियस इन्स्टिट्यूट साखळेत तशे पळोवंक वचत जाल्यार आज म्हाका दिसता मोर देन 3,000 to 4,000 स्टुडंट्स आज साखळेत, म्हणजे ऑल ओव्हर फ्रॉम द पेडण्या पासून काणकोण पर्यंत भुरग्यां साखळेत शिकपा खातीर येतात. विच इज अ प्राऊड मुवमेंट फॉर मी. म्हणजे या सगळ्या डेव्हलपमेंटात म्हजो सिंहाचो वाटो आसा, हांव सातत्य त्याच बरोबर बाकी सगळ्यांचो, म्हजे बरोबर काम करता त्या सगळ्यांचोय आसा. हांवें एकाच खातीर सांगले की बरेचशे फावटी साखळे कितें हे कोणाकडे कळना. हल्लीच आम्ही साखळेतलो फोर्ट एक रिनोव्हेट केलो. साखळेन फोर्ट कोणाक खंय आहा हो कोणाक खबरूय नाशिल्लो, बट विथ माय आर्कॉल डिपार्टमेंट वी हॅव रिनोव्हेटेड. आणि रिनोव्हेट केल्या उपरांत हल्ली बाब राजेंद्र केरकरान त्या फोर्टाची हिस्ट्री, म्हणजे हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स त्याला आम्ही दिवपाक शकले. पळोवपाक तुमकां हांगा रवींद्र भवन दिसता, पण या रवींद्र भवनातल्यान म्हणजे म्युझिक, आर्ट आणि बाकीचे सगळे सिन्स फ्रॉम द म्हणजे 2 वर्षाच्या भुरग्यापासून ते जाणटल्या 70 वर्षाच्या पर्यंत त्याला म्युझिक शिकतलो जरी असत जाल्यार त्याला म्युझिक शिकपाची फेसिलिटीज, म्हणजे रवींद्र भवनचे स्वतःचे गिटार असतलो, सितार असतलो, हे सगळे. ताज्या भायर कला अकादमीचं सेंटर, त्याच्या बाहेर आमच्या बालभवनचे सेंटर, आणि रिसेंटली विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वी हॅव स्टार्टेड विथ द इंदिरा गांधी नॅशनल सेंटर्स, हे आम्ही साखळेतल्यान सुरुवात केला. इतक्या बऱ्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज ह्यो आम्ही हांगासर अवेलेबल करून दिता. टायम टू टायम मॅडम जेनिफरान म्हटल्या त्या प्रमाणे ह्या ऑडिटोरियमाचो उपयोग 365 दिसांपैकी 300 दीस जे आसा पळय न्ही, हो ऑडिटोरियम यूज जाता म्हणपाक काय हरकत ना. ऑलमोस्ट फ्री केन्नाच नासता, कितें ना कितें तरी. इट इज नॉट फ्री ऑल्सो, म्हणजे लोक पेड करूनही त्याचो बरो उपयोग करता. नेबरिंग स्कूल्स, इन्स्टिट्युशन्स किंवा सोशल कार्यक्रम्स, म्हणजे जसे आम्ही पळयता की वीर सावरकरांचे टॉक आसूनी किंवा मग तो इनोव्हेटिव्ह टॉक फॉर द स्टुडंट्स आसूनी त्यांना दिवपा खातीर, अशा पद्धतीचा ह्या बरो उपयोग ह्या ऑडिटोरियमाचा खूप मोठ्या प्रमाणात आणि बऱ्या पद्धतीत आम्ही सातत्यात करता. नव्यान साखळी तशी पळोवंक वचत जाल्यार वायब्रंट, म्हणजे आम्ही पळयता की साखळेत आमच्या रोटरी क्लब असतलो, लायन्स क्लब असतलो, परत तुझो जेसी क्लब असतलो, सम्राट क्लब असतलो. तितके ऍक्टिव्ह लोक म्हणजे साखळेतल्यात आसा. दे आर ऑल्सो डुईंग द वेरियस ऍक्टिव्हिटीज फॉर द यूथ, यंग हांच्याय खातीर जे आसा पळय न्ही, त्योय खूप काम करता. आयच्या एका असोसिएशनाक घेवपाक आमचो तसो राहुल परब हाणे खूप व्हडलो इनिशिएटिव्ह घेतला. बिकॉज ऑफ हिम ओनली आज इतके तो आणि त्याची पुरो एन्टायर कोर टीम म्हणजे ही एकीकडे येऊपाक शकले. आणि त्यांनी सगळे म्हणजे पहिले फावटी आमचो प्रसाद पांगम हे ते सगळे जण ह्या ऍक्टिव्हिटीज इन्वॉल्व झाले. अदरवाईज दे यूज टू बिझी विथ देअर बिझनेस आणि देअर इट इज ओन. म्हणजे प्रसाद पांगम आमचा तसो सायकलिस्ट, तो सायकल खूप चलयता. ओके, बट न्ही आम्ही त्याकाय बी अशा म्हणजे त्याकाय पॅशन क्रिएट झाले. हय, अरे आम्ही कितीतरी नवीन यंग जनरेशना खातीर करू शकता. पहिली गजाल म्हणजे मांगरीशान उलयता असताना एक विषय उलयलो की हय 450 सीट वॅकंट उरप, म्हणजे विच इज अ लॉस फॉर द गव्हर्नमेंट. 450 इंजिनियरिंग सीट हे वॅकंट उरता, म्हणजे 50% लॉस फॉर द गव्हर्नमेंट. आम्ही जे म्हणता की बरेचशे फावटी आम्ही त्याचं इम्पॉर्टन्स, म्हणजे हांव सातत्यात म्हणटा की आपूण जो बिझनेस करता तो दुसऱ्याकूय सांगतो की हय देर इज अ ऑपॉर्च्युनिटी इन दीस बिझनेस. हांवें पयस सांगले हांव दुधकारांक पयशे दिता, दुधकार सांगता दुधकाराचो धंदोच करू नका म्हणून सांगता. खूप जाण आहा, हांव सांगता उलट करपाक जाय म्हणून. तशें इंजिनियरांनी खूप जाणांक इंजिनियर जावं नाका, इंजिनियर जावपाची गरज आसा. दे आर द नेशन बिल्डर्स, दे आर द प्रॉब्लेम सॉल्वर्स. आणि इंजिनियरिंग ही पॅशनेट रित्या आम्ही जर प्रॉपर आणि बऱ्या पद्धतीत गाईड केले जाल्यार रुरल भागातले भुरगे, म्हणजे थोड्या जणांक दिसता इंजिनियरिंग शिकप म्हणजे खूप पैसे लागतात बिन काय किती म्हणून.

0: ये आकाशवाणी दिल्ली का इंद्रप्रस्थ चैनल है। मीडियम वेव 366.3 मीटर्स अर्थात 819 किलोहर्ट्स, DRM 810 किलोहर्ट्स पर। इस वक्त रात के 10:13 हुए हैं। आइए अब सुनते हैं काशिफ अहमद की गजलों को हमारे कार्यक्रम गुलदस्ता।
1: संसदेत प्रश्नकाळांत आयज जाल्ल्या कामकाजाचो नियाळ निकतोच तुमी आयकलो आनी हो नियाळ दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत केल्लो। आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्सांचेर। आयकुया मनजोक्ती गीतां। आयकुप्यानो, आयच्या ह्या मनजोक्ती गितांनी तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार। दर सोमारा ही कार्यावळ घेवन येतात आमी खास तुमचे भेटेक आनी हे कार्यावळींतल्यान आमी दितात तुमकां संद तुमच्या मनातलें तुमच्या आवडीचें गीत मागपाची। गीत तुमी मागू शकता आमकां व्हॉट्सएप मेसेज करून नाजाल्यार धाडू शकता SMS आनी मेसेज करपा खातीर आमचो नंबर आसा 8380071054। नंबर परतून एक फावट सांगता 8380071054। चला तर ह्या नंबराचेर मुजरत मेसेज करात आनी मागात तुमच्या मनातलें तुमच्या आवडीचें गीत।

नेफिरोड आणि जेरी हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले सुंदरशे गीत ज्या आरशांत तू दिसना. कार्यावळ मुखार वरतासतना ह्या उपरांचे हे गीत रिता रोज हांचा आवाज घेऊन येता घागरेचे माना. आणि ऐकूपेनो ह्या गीता खातीर मेसेज धाडून आमकां मागणी कळयल्या उंडीर फोंडा सावन आमचे मोगळ ऐकूपी मेरी फेर्नांडीस हाणी. ताणी हे गीत भेटयला लुर्दिना फातिमा बाबजी ह्या सगळ्या तांच्या मोगळ ऐकूपी इश्टांक. चला तर ऐकूया घागरेचे माना.

इष्टानो, तुम्ही ऐकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. कार्यावळींतल्यान तुमकांय जर आयकुपाक जाय तुमच्या मनातलें तुमच्या आवडीचें गीत जाल्यार करात व्हॉट्सएप मॅसेज 8380071054 ह्या आमच्या नंबराचेर. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांत हे आसा जॅस लुईस हांचे गीत मोगा मांडोलीन. ओलाव हांच्या आवाजातल्या ह्या गीता खातीर आमकां मॅसेज धाडून मागणी कळयतात आमचे मोगाळ आयकूप इश्ट श्याम सुंदर.

आयच्या मनजोक्ती गितांनी निमाणे सुवातेर फ्रांस केपें सावन मागतात मोजे माय हें गीत आल्फ्रेड रोज हांच्या आवाजांतलें.

अल्फ्रेड रोज हांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले मोजे माय हे गीत आणि ह्या गीता संगताक इतल्यान आयची ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° 1' म्हळ्यार 1287 kHz बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11 वरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपीत करतात.

नारायणदा हांच्या हस्तले उलोवप. संजीवनी हे भलायकी विशयी कार्यावळीन धोणकुटी हे विशयी दोतोर ज्योती वेरेकार हाणी दिली माहिती आयकुपाक मेळटली. तर शुभप्रभात हे कार्यावळीन 7 वरां जावन 30 मिनटांचेर सकृतचे लगीन ही काणी आयकुपाक मेळटली. प्रकाश पर्येकार हाणी सादर केल्ली. 10 वरां जावन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आसतले पंडीत निखील बॅनर्जी हांचे सतारवादन. ताणी वाजयल्लो राग भटियार. फाल्यां दनपारां 12 वरां जावन 5 मिनटांचेर घरकुल हे कार्यावळीन उच्च शिक्षीत स्त्रियांच्या समस्या हे विशयी शैलेजा दापके हांचे उलोवप. त्या भायर कालिका बापट हांच्या कवितांचो आस्वाद घेवपाक मेळटलो. सांजवेळार 7 वरांचेर मराठी चित्रपट संगीत आसतले. तर चावडेर हे कार्यावळीन 7 वरां जावन 30 मिनटांचेर कृषी तंत्रज्ञान वेवस्थापन हे विशयी किशोर भावे हांचे उलोवप आयकुपाक मेळटले. रातच्या 8 वरां जावन 15 मिनटांचेर पार्लमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. 8 वरां जावन 30 मिनटांचेर इंग्लिशीतले कार्यावळीन इम्पॉर्टन्स ऑफ सॉयल हेल्थ हे विशयी तुमकां आयकुपाक मेळटलो. करण मनराल आनी योगिता मेहरा हांच्या मजगती संवाद. रातच्या 10 वरांचेर संसदेत जावपी कामकाजाचे रेकॉर्डिंग दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतले. तर आयकुप्यानो ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. आतां रातची 11 वरां जावन 12 मिनटां जातात. हे वेळार 105.4 MHz FM रेनबोच्या वितरावणीच्यो कार्यावळी चालू आसात. त्यो तुमी आयकू शकता. ह्या मादय चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली फाल्यां सकाळी पयले सभेत 5 वरां जावन 50 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. तुमकां सगळ्यांक देव बरी रात दिवं. जय हिंद.